नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स याद भनी लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ, शके 1948, 11 जून 2026. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनईच्या मंगलसुरांच्या साथीनं.

श्रोतेहो सनई वादन आताच आपण ऐकलत. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्या रम्य सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर. श्रोतेहो, सकाळचे 6:05:20 झालेत. सुप्रभात सातारा अंतर्गत आमच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्रसारित करीत आहोत चिंतन, याचं लेखन केलंय संजीवनी तोफखाने यांनी. ऐकूया चिंतन.
1: सोली व सुख. परमार्थ म्हणजे ईश्वर या संकल्पनेतील परम अर्थ शोधणे. वेदांतानुसार ईश्वर किंवा ब्रह्म म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, याचा शोध म्हणजे परमार्थ, म्हणजेच आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे. याचे दोन मुख्य मार्ग, एक ज्ञानमार्ग आणि दुसरा भक्तिमार्ग.

0: ज्ञानमार्गातील योगाभ्यास हा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा, त्याने भक्तिमार्ग स्वीकारावा. दोन्हीचे अंतिम साध्य एकच, ब्रह्मप्राप्ती. योगिक अभ्यासामध्ये ध्यानधारणा फार महत्वाची. यासाठी एकाग्रता आणि बैठक साधण्यासाठी योगासनांचा अभ्यास. ध्यानामध्ये जसजशी एकाग्रता साधत जाते तसतसे साधकाला विविध अनुभव येऊ लागतात. पण हे अनुभव म्हणजे अंतिम साध्य नाही हे लक्षात घेऊन साधकाने आपला अभ्यास सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक असते. कल्याण स्वामी या संपूर्ण प्रवासाचे वर्णन या सोलिव सुखरचनेमध्ये करतात. हा गुरुशिष्य संवाद आहे. आपल्या धर्मग्रंथांपैकी उपनिषदांची रचना अशा पद्धतीने गुरुशिष्य संवादाच्या स्वरूपात आहे. समर्थांच्या आणि त्यांच्यामधील हा संवाद पुढे नेत कल्याण स्वामी ध्यानामध्ये येणारे पुढील अनुभव कथन करीत आहेत. सूक्ष्म अंतःकरण वृत्ती आणि ध्यानामध्ये दिसणारा चंद्रप्रकाश या व्यूहरचनेत एकाग्र राहून साधकाला पुढील अभ्यास सुरू ठेवताना काय होते ते समर्थ सांगत आहेत. ते सुख अंतरी घेऊनी पुढे चाल करी संगमी, तेथे विजू ऐशा कामिनी चमकता ती सुवर्ण रंग. शरीरातील सात चक्रांवर लक्ष केंद्रित करून सोहमचा अजपाजप सुरू आहे. चंद्रप्रकाशाचा अनुभव साधकाला सुखप्रद अनुभव देतो. समर्थ म्हणतात, ते सुख अंतरात घेऊनच पुढील प्रवास करायचा आहे. त्या अनुभवात रमून तिथेच अडकून पडायचे नाही. स्वाधिष्ठान चक्राजवळ मन स्थिर असताना दिसलेला अर्धचंद्र विशुद्ध चक्राजवळ गोलाकार घेऊन आज्ञाचक्राजवळ पूर्णचंद्राचे दर्शन घडवतो. या संगमाकडे वाटचाल करायची आहे. तिथे पोचल्यावर म्हणजे साधकाचा अभ्यास त्या योग्यतेला पोचल्यावर तिथे अनेक विजा चमकताना दिसतात. त्या सुवर्णाच्या रंगाच्या दिसतील, त्यावर लक्ष केंद्रित करावे, पण क्षणभरच, कारण अजून अंतिम ध्येय पुढेच आहे. मग काय करावे हे समर्थ सांगतात. तेही जाणोनी मागे सारी, पुढे सूर्यबिंब अवधारी, ज्वाळा निघती परोपरी, दंडळू नको कल्पांती. त्या अनुभवाच्या सुखात अडकून न पडता पुढील चक्रावर ध्यान केंद्रित करावे. पुढे सूर्यबिंब दिसेल. त्या तेजस्वी बिंबामधून अग्निज्वाळा निघताना दिसतील, परंतु हा अनुभव कितीही भयानक भयप्रद वाटला तरी हे साधका तू आपली बैठक ढळू देऊ नकोस, आपली साधना मध्येच सोडून देऊ नकोस. उपासनेमध्ये साधनेमध्ये दृढता किती आवश्यक आहे हे समर्थ वेळोवेळी सांगत आहेत. इथे कल्पांती असा शब्द कल्याण स्वामी योजत आहेत. कल्पांत याचा अर्थ प्रलय, सर्वनाश. इथे त्यांना असे सूचित करायचे आहे की साधना करताना कोणतेही संकट समोर उभे ठाकले तरी साधकाने आपली साधना अर्धवट सोडू नये. सर्वसामान्य माणसाला यातून एवढा बोध नक्कीच घेता येतो की जे कार्य आपण हाती घेतले आहे ते करताना कितीही भलेबुरे अनुभव आले, संकटे आली, तरी डळमळीत न होता निष्ठापूर्वक आपण आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे. हिमालयामध्ये गिर्यारोहण करणारे गिर्यारोहक आणि सहस्त्रदल चक्रापर्यंत प्रवास करणारे योगी साधक यांच्यामध्ये साहस, जिद्द आणि ध्येयप्राप्ती प्रतिनिष्ठा हे फार मोठे साम्य दिसून येते. कारण दोघांनाही विलक्षण अनुभव आणि भयप्रद गोष्टींना सामोरे जावे लागते. अगदी प्रापंचिक माणसाला त्यांच्या पातळीवरील ध्येय गाठताना सुद्धा अनुभव येतातच. कधी चंद्रप्रकाशासारखे शीतल सुखदायी तर कधी जीवनाला भाजून काढणाऱ्या असह्य दुःखाचे चटके. जो त्याला धैर्याने तोंड देतो तो यशस्वी होतो. जो कमकुवत पडतो तो आत्मघातालाही प्रवृत्त होतो. पण आत्मघात ही पळपुटेपणाची वाट आहे जी केवळ निंदनीयच आहे. म्हणून समर्थांनी जे सुरुवातीलाच सांगितले आहे की धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिये ओढूनी सघट हे कायम लक्षात ठेवावे. आपल्या इंद्रियांवर आणि विषय वासनांवर आपला ताबा हवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा तोल ढळू न देण्या इतके धैर्य अंगी असावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: आपण ऐकलत चिंतन हे सदर, याचं लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:11 आणि 15 सेकंद झाले आहेत. दिवसाची सुरुवात जर ईश्वराच्या नामस्मरणानं झाली तर मनाला एक वेगळीच शांतता, सकारात्मक ऊर्जा मिळते. या भावनेतूनच आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया त्रिदेवांचा संगम मानल्या जाणाऱ्या श्री दत्तात्रेयांच्या स्तोत्रानं. स्वर आहे वैभवी शेटे यांचा.

वैभवी शेट्टे यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलं दत्तात्रेय स्तोत्र. श्रोतेहो सकाळच्या या भक्तीपूर्ण वातावरणात आता आपण ऐकणार आहोत भूपाळी. प्रभू श्रीरामांच्या सहचारिणीला म्हणजे जानकीला प्रेमानं जाग करण्याचा हा सुरेल प्रयत्न. रचना आहे सुशीला वझे यांची आणि स्वर आहे सुलोचना चव्हाण यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत भूपाळी. स्वर होता सुलोचना चव्हाण यांचा. श्रोतेहो, भक्तीला सहज साध्या शब्दात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम आपल्या संतांनी केलं. अशाच संत परंपरेतलं एक थोर नाव म्हणजे संत एकनाथ महाराज. त्यांच्या रचनांमध्ये साधेपणा, गोडवा आणि गहन आशय यांचा सुंदर संगम आपल्याला दिसतो. रामनामाच्या स्मरणानं जीवन कसं पवित्र होतं हा संदेश देणारी एकनाथ महाराजांची रचना आता ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. श्रोते हो, भक्तीचा मार्ग इतका सुंदर असतो की त्या अनुभूतीला शब्दही कमी पडतात. भक्ताचं मन जेव्हा पूर्ण श्रद्धेनं ईश्वराशी जोडलं जातं तेव्हा त्याला दिव्य भेटीचा अनुभव येतो. अशीच एक सुंदर रचना आता आपण ऐकणार आहोत आर एन पराडकर यांच्या स्वरात.

ही भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकली आर एन पराडकर यांच्या स्वरात. प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून रचनांमधून मानवी जीवनाचं खरं स्वरूप सांगितलं. मानवी शरीराला चादर मानून ती स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संदेश ते आपल्याला देतात. जीवन कसं जगावं हे अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दात सांगणारी संत कबीर यांची ही रचना ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात.

पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलीत संत कबीर यांची हिंदी भक्तिरचना. श्रोतेहो, साने गुरुजींनी आपल्या लेखनातून प्रेम, करुणा आणि देशभक्तीचे संस्कार समाजाला दिले. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात आणि माणुसकीची जाणीव करून देतात. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्याच देशभक्तीपर रचनेनं प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सांगता करूया. ही रचना आता आपण ऐकणार आहोत समूह स्वरात.

साने गुरुजी यांची देशभक्ती परचना श्रोतेहो आपण ऐकलीत समूह स्वरात. या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत

0: कृषी विषयक माहिती देणाऱ्या सदर कृषीवाणी।
1: शेतकरी बंधूंना नमस्कार। कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी। मुक्कामपोस्ट रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: सर नमस्कार।
3: नमस्कार
2: सर। आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगतोय की पेरणीची घाई करू नका, पावसाचं खंड पडतोय किंवा पाऊस अचानक पडतोय पण तो पाऊस पेरणी योग्य नाहीये। जर आपण विचार केला तर गेल्या आठवड्याच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की पॅच पॅच मध्ये पाऊस पडतोय आणि तो पाऊस खूप मोठ्या स्वरूपात पडतोय, ढग फुटीसारखा पाऊस पडतोय, हा पाऊस पेरणीसाठी योग्य आहे का?
3: हा जो पाऊस आपण जो म्हणता ठराविक पॅच मध्ये पडतो, वातावरण अचानक तयार होतं, जास्त वातावरणामध्ये उष्णता येते, ह्युमिडिटी येते आणि पाऊस पडतो, हा वळवाचा पाऊस असतो, हा पावसाळी किंवा मोसमी पाऊस नसतो। त्यामुळे अनेकदा काही गावांमध्ये आम्ही जेव्हा प्रक्षेत्रावर काम करत असतो तेव्हा काही थोडाफार जरी पाऊस असा पडला की शेतकऱ्यांची लगबग सुरू होते आणि पटकन जाऊन बाजारातून बियाणं आणणं आणि पेरणी करणं, एकदाच ते एकदा पेरणी करून झाली परत पाऊस नाही पडला तर मातीतली ओल आपल्याला परत मिळणार नाही, हे एका भीतीपोटी योग्य परिस्थिती बियाण्यासाठी उगवण्यासाठी नसताना आणि आपल्याला एकदाच एक हे जे क्रिया ही क्रिया पार पाडून आपण एकदाच मोकळं होऊया हे एका मानसिकतेपोटी शेतकरी कुठल्याही शास्त्रीय विचार न करता पेरणी करतात। वास्तविक पाहता आपण कृषी विभागामार्फत ज्या शिवार फेऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही शेतकऱ्यांना याबद्दल जाणीव जागृती करून देतोय की गरजे इतका आणि पुरेसा पाऊस पडल्याशिवाय किंवा जमिनीच्या पातळीपासून 6 ते 9 इंचापर्यंत ओल गेल्याशिवाय किंवा 60 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय आपल्या परिसरामध्ये आपण पेरणी करू नये। आता पूर्वी कसं असायचं, पूर्वी जिल्हा लेवलला पाऊस पर्जन्यमापक यंत्र असायचं, आता तसं नाही। शासनाची जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये आता सध्या मंडल स्तरापर्यंत पर्जन्यमापक यंत्र बसलेले आहेत, अजून पुढे जाऊन ग्रामस्तरापर्यंत सुद्धा येणार आहेत। त्यामुळे त्या यंत्रात च्या आधारे किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये किती पाऊस पडला आहे याची खात्री झाल्याशिवाय आणि पुरेशी ओल मातीमध्ये असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरलं नाही पाहिजे, कारण असं घाई गडबडीनं केलं तर एक चांगल्या दर्जाचं बियाणं मातीमध्ये खराब होईल, खत वापरलं असेल तर ते पण खर्च त्याचा होऊ शकेल। त्यामुळे ह्या दोन गोष्टी वाचवायच्या असतील आणि योग्य प्रकारे उगवण क्षमता आणि चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करून पेरणी करणं गरजेचं आहे।
2: अगदीच खरं आहे। धन्यवाद सर।
3: धन्यवाद।
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी। मुक्कामपोस्ट रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन।
0: आपण ऐकत होतात कृषीवाणी हे सदर। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। हाच कार्यक्रम आपल्याला आज पुन्हा ऐकता येईल संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात। ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र।

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:40 आणि 5 सेकंद झालेत. आता जाणून घेणार आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. थोड्याच वेळात म्हणजे आज सकाळी 6:50 परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची, याचं लेखन आहे सुनील भोईटे यांचं. 6:55 ऐकूया दिनविशेष, संकलन सचिन प्रभणे यांचं. 7 आजचा सुविचार श्रोतेहो आपल्याला ऐकता येईल. आज सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: 7:40 कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर, 7:45 अनुरूप विवाह संस्था हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आज सकाळी 7:50 ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची आणि आज 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपल्याला ऐकता येतील. सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 8:40 साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक आहे साने गुरुजी आणि अंमळनेर, सादरकर्ते आहेत नरेंद्र ठाकूर. हा समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 9:00. श्रोते हो, आज आहे गुरुवार, तेव्हा आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रंगरेषांचा अक्षर यात्री, कॅलिग्राफीचा छंद जोपासणारे ओंकार पाटील यांची मुलाखत, सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं. जरूर ऐका आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. सकाळी 10:00 वेदांत हॉस्पिटल, 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 10:15 पीएन गाडगिळ अँड सन्स, 10:20 शर्विल होमिओपॅथी, 10:30 ओळख बाजारपेठेची आणि 10:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सुगम संगीताचा कार्यक्रम आज सकाळी 10:40 तर लोकगीतांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 11:00. आज सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आनंद घेणार आहोत काही गझल गीतांचा. श्रोते हो, दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 3:10 प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5:00 एनसीईआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 युववाणी हा युवक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपल्याला ऐकता येईल. सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 कला विशेष हा कार्यक्रम, 7:30 किसानवाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संवादात्मक कार्यक्रम शिवारे गप्पा, याचं लेखन केलंय अवॉर्ड संस्था साताराच्या सचिव निलिमा कदम यांनी. सहभाग आहे सुप्रिया मोरे, श्रेया गोलीबडेकर आणि निलिमा कदम यांचा. त्याचबरोबर कृषीवाणीमध्ये सुनील यादव, मंडल कृषी अधिकारी रहिमतपूर यांचं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 NSD दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. असे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हो आमच्या सोबत रहा 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच News on AIR या आमच्या मोबाईल ऍपवर.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: बेतले

0: कधी जीवाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
0: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
1: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
2: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 99 08.
2: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
4: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
5: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
4: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
0: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
0: बुकिंग सुरू.
7: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
8: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
9: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
10: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत, अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
11: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
12: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
13: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
12: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
13: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
14: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकणार आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची. याचं लेखन आहे सुनील भोईटे यांचं. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोतेहो, साताऱ्याची परिसंस्था. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत साताऱ्यातील वनस्पती. तर साताऱ्यातील मूळ निवासी असणाऱ्या वनस्पती अर्थात सातारा जिल्ह्याला प्रदेशनिष्ठ असणाऱ्या वनस्पतींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आता प्रदेशनिष्ठ म्हणजे काय तर ते जरा थोडंसं आपण समजून घेऊया. प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींचा जन्म हा सातारा जिल्ह्यातच त्या असणाऱ्या किंवा तिथं लगतच्या कुठल्या ठिकाणामध्ये झालेला आहे आणि त्यांचा प्रचार प्रसार इतरत्र कुठेही झालेला नाही किंवा ते इतरत्र कुठे येऊ शकत नाहीत किंवा जगू शकत नाहीत. तर तुम्हाला ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट वाटेल की असं कसं? हो मित्र, हो अशाच गोष्टी आहेत की ज्यावेळेला प्रदेशनिष्ठतेचा

0: त्याला टॅग लावतो किंवा त्याला मानक लावतो, तर ह्या वनस्पती ज्या आहेत त्या सातारा जिल्हा किंवा सातारा जिल्ह्यात त्या ज्या ठिकाणी आढळतात शक्यतो त्या इतरत्र कुठेही उगून येऊ शकत नाहीत किंवा आढळत नाहीत किंवा त्यांचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसून येत नाही, आणि म्हणूनच त्यांना ह्या साताऱ्यासाठी प्रदेशानिष्ठ वनस्पती असं म्हणलं जातं. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नक्की साताऱ्यातील प्रदेशानिष्ठ वनस्पती नक्की कोणती आहेत किंवा काय त्याच्याबद्दल आपल्याला हे करून घेता येईल. तर एक पहिल्यांदाच आपण आजच्या त्या वनस्पतीने सुरुवात करूया जी साताऱ्याच्या कास पठाराने आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आढळून येते. त्या वनस्पतीचं नाव आहे ओपोनिकेटॉन सातारेन्सिस. तर सदरची वनस्पती ही हंगामी पर्जन्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये या संपूर्ण पठारी प्रदेशामध्ये तुम्हाला इंग्रजी वाय आकाराच्या स्वरूपात तुम्हाला आलेली दिसेल, उगवून आलेली दिसेल. ही निमपांथळ जागी ही हलक्याशा प्रवाहांमध्ये ही वनस्पती उगवून येते. गवतासारखी दिसेल तिला, जांभळ्या रंगाची फुलं येतात. तर मला खूप सांगायला अभिमान किंवा विशेष वाटत आहे की ही वनस्पती कास आणि आजूबाजू जी काही पठार आहेत त्या पठारांच्या शिवाय अखिल विश्वात कुठेही आढळून येत नाही. याच्याच बरोबरीनं कास पठाराच्याच लगत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पाटणखोऱ्यापर्यंत अगदी चांदोलीच्या काही सड्यांपर्यंत अशीच एक वनस्पती मर्यादित आहे, आणि त्या वनस्पतीचं नाव आहे सिरोपेजिया जैनी. ही खरतवडी, खरफुडी किंवा खरचुंडी अशा वेगवेगळ्या नावाने ह्या भागामध्ये प्रचलित आहे. कास भागामध्ये ह्याला सोमादा म्हणलं जातं. मागील एका भागामध्ये मी तुम्हाला याबद्दल अगदी थोडंसं सांगितलं ही होतं की ही कंदवर्गीय ह्या ज्या काही वनस्पती आहेत तर याचा वापर हा सर्वदूर या घाट प्रदेशांमध्ये बटाट्यासारखा केला जायचा. तर हा बटाट्यासारखा, आता जो आपण बटाटा खातो हा भारतीय नाहीये, तो भारतामध्ये आणलेला आहे. तर त्याच्या आधी भारतामध्ये किंवा ह्या भागामध्ये लोक कुठला बटाटा किंवा कंद खात होते तर ते हे कंद आहेत जे की सिरोपेजिया अर्थात खरतवडी, खरचुंडी, हमना या वेगवेगळ्या नावांनी या भागामध्ये प्रचलित आहेत. तर त्यातली जी एक प्रजाती आहे सिरोपेजिया जैनी ही मात्र आणि मात्र तुम्हाला कास आणि चांदोलीच्या पट्ट्यामध्येच आढळून येईल. सो ही जी वनस्पती आहे ही साताऱ्यासाठी प्रदेशनिष्ठ आहे. सियुलालिया श्रीरंगी नावाचं एक गवत आहे, हे तुम्हाला मात्र आणि मात्र फक्त कास पठारावर आढळून येईल. तर अशा प्रकारच्या वनस्पतींना ह्या साताऱ्यासाठी प्रदेशनिष्ठ वनस्पती असं म्हणलं जातं.
1: परिसर हे सदर श्रोते आपण ऐकलत, याचं लेखन होतं सुनील भोईटे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
3: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
4: चला परिसर स्वच्छ करूया,
2: देशाचा आवाज बनूया,
3: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: तुम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया दिनविशेष. संकलक आहेत सचिन प्रभुणे. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 11 जून. क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म 11 जून 1897. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले एक सशस्त्र क्रांतिकारक असणारे रामप्रसाद बिस्मिल यांनी 1918 मैनपुरी कांडात आणि 1925 काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे ब्रिटिश सरकारनं 19 डिसेंबर 1927 त्यांना फाशी दिली. बिस्मिल हे स्वातंत्र्यसेनानी तर होतेच पण एक देशभक्त कवीसुद्धा होते. त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावानं लिखाण केलं. त्यात बिस्मिल हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला 11 जून 1665 रोजी. अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली 11 जून 1866 रोजी. इतिहासाचार्य, लेखक, नाटककार

आणि कवी वासुदेव वामन तथा वासुदेव शास्त्री खरे यांचं निधन झालं 11 जून 1924 रोजी. नाना फडणवीसांचं चरित्र हे इतिहास क्षेत्रातलं त्यांचं पहिलं पुस्तक. त्यानंतर संशोधन, संपादन आणि प्रकाशनाचा प्रचंड उद्योग त्यांनी केला. बालसाहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांचं निधन झालं 11 जून 1950 रोजी. अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतरभारती चळवळीचे प्रवर्तक असणारे

0: 11 जून 1950 रोजी। अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतरभारती चळवळीचे प्रवर्तक असणारे साने गुरुजी यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, परंतु साने गुरुजी या नावानेच ते ओळखले जात। जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांचं निर्मूलन झालं पाहिजे अशी त्यांची धारणा होती। 1946 मध्ये पंढरपूरचं विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं आणि त्यांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला। भारतात आंतरभारतीचं केंद्र असावं, त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यात असाव्यात, त्यांच्या माध्यमातून विविध राज्यातल्या भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्य यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेनं राष्ट्रीय एकात्मता साधावी अशी त्यांची कल्पना होती। 1948 साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केलं। साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं। त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेलं लेखन ठळकपणे नजरेत भरतं। करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे ही त्यांची या लेखनामागची भूमिका होती। तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत हेही त्यांचं उद्दिष्ट होतं। त्यादृष्टीनं श्यामची आई हे त्यांचं आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय आहे। भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचं निधन झालं 11 जून 1983 रोजी। इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू मिहीर सेन यांचं निधन झालं 11 जून 1997 रोजी। इंग्लंडचा दक्षिण किनारा आणि फ्रान्सचा उत्तर किनारा यातला अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो। सेन यांनी अत्यंत कठीण अशी ही खाडी डोव्हर ते कॅलेपर्यंत 14 तास 45 मिनिटं अशा विक्रमी वेळेत पोहून पार केली। ही खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय आणि आशियाई जलतरणपटू असा जागतिक लौकिक त्यांनी मिळवला। हे होते आजचे दिनविशेष। पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये। नमस्कार।
1: आपण ऐकत होतात दिनविशेष। संकलन होतं सचिन प्रभण यांचं। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। श्रोते हो, आता ऐकणार आहोत आजचा सुविचार। आजच्या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
1: आजचा सुविचार। जे सत्य असतं ते काळाच्या ओघात टिकतं, असत्य ते अदृश्य होतं। साने गुरुजी। सुविचार पुन्हा एकदा। जे सत्य असतं ते काळाच्या ओघात टिकतं, असत्य ते अदृश्य होतं। साने गुरुजी। आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड। आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर।

0: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्या सारखं नाही फक्त आठवण करायची।
2: आणि कपडे?
3: अगं बाई, ते राहिलेस की हो?
2: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
2: हा, तुमच्या सारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
3: चला।
1: अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
5: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
5: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस।
6: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
5: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in। कॉन्टॅक्ट 9552505045 किंवा 9421874256।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
3: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
2: 1218 किलो पेलोड,
3: 400+ किलोमीटरची रेंज,
2: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत.
3: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
2: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
3: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
2: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
3: संपर्क 810-83-33-480,
2: 8108333480.
0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल

0: मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
4: पाईल्स, फिश्चुला, फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
5: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
4: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
5: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
6: संपर्क 82081 33 982.
7: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा विश्वासार्ह बातम्यांसाठी आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता

0: दुणावलं आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो. हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठ, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपूरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीत इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ज्ञान मनोरंजन आणि माहितीची अमोघ वाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.
1: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेल सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 01 62 22 45.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं, बोबडं बोबडं बोलणं.

0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
5: आपण आहात आमच्या सोबत 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर, आणि आनंद घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राच्या प्रसारणाचा. श्रोते हो, आज आहे गुरुवार. आजच्या आमच्या एका कार्यक्रमाविषयी आता ऐकूया.
6: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. थोडी प्रतीक्षा.

नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान

0: परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प। या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय। शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित करा?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणामुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये। आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे। तो लहरी होत चाललेला आहे, बदल चाललेला आहे। गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे। हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली। आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे। आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत। यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे, म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे। आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे। अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे।
0: जसं आपण म्हणाला की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
1: प्रामुख्यानं आता पाहिला आपण म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनोचं संकट उभं राहिलेलं आहे आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत। त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील। याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो आहे त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबारी पेरणी करण्याची वेळ येते। अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात। ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं। आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं। असे अनेक अंगानं शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतो, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत, दिसून आलेलं आपल्याला।
0: हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो,
1: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे। आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते। त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावर आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो। आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती, कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत। पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत।
0: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं। यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
1: अगदी बरोबर आहे की आता आपण असं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतोय, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपला। आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा

0: विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणाऱ्या नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. मी शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन ह्या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा CRT आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा.
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे तेव्हा पाऊस आला की पेरणी करा. ही सारी पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला. कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण, तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थानी जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भावे जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर मग आम्ही विचार करतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही, का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की जुम्ही जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः. कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या, हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणतीही घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये. त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे आणि तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करत ते पूर्व मशागतीचं पहिले ती काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रणा टोकन करा म्हणजे कमीत कमी हळूहळू झाली तुमची आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा, म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीनं काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे.

0: हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळा मग ज्याकडे पाण्याची सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंभ आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंभ केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो. आणि ज्यावेळेला खंड पडतो, जसं की या वर्षी शक्यता आपला एल्निनो होण्याची, त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणारं हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोते हो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. रसिकांची सुरेल सोबत. श्रोते हो आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते। आपल्या बरोबर आहेत आज या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी सागर शहा सर। नमस्कार सर।
3: नमस्कार रेणू मॅडम।

0: 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या वास्तूमध्ये तुम्ही आता एक शॉप घेतलं आहे कमर्शियल स्पेसमध्ये. त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की मुळात तीच वास्तू तुम्ही का निवडली, ते लोकेशन तुम्ही का निवडलं, तुमचा त्यामागचा उद्देश काय होता?
1: कंग्राळकर साहेबांचं साताऱ्यातलं नाव आम्ही फार पूर्वीपासून ऐकून होतो.
0: हा,
1: आणि त्याचबरोबर कंग्राळकर साहेबांनी जे लँडमार्क टॉवर हा जो प्रोजेक्ट सुरू केला होता ह्याचं मी गेले 4 वर्षापासूनचा साक्षीदार आहे.
0: अरे वा.
1: जेव्हा कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू झालं आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांनी आता ग्राहकांसाठी म्हणजे शॉप ओनरसाठी असेल, ऑफिस ओनरसाठी असेल, हे ओपन केलं तेव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर आली ती बिल्डिंगची भव्यता.
0: अरे वा.
1: अशा बिल्डिंगची भव्यता बघितलं तर बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे सारख्या मोठ्या सिटी सोडल्या तर अगदी आपलं कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, अहमदनगर असेल, असे जे काही जिल्ह्याची ठिकाणं आहे अशा कोणत्याही शहरात तुम्हाला 17 मजली बिल्डिंग बघायला नाही मिळणार. मग हा जो 17 मजली जो टॉवरचा प्रोजेक्ट आहे आणि बाहेरच्या बाजूला कमर्शियल आहे इथं पण त्यांनी एक अतिशय चांगलं काम काय केलंय तर कमर्शियल मध्ये येणाऱ्या ग्राहकांचा रेसिडेन्शियल लोकांशी काही संपर्क येणार नाही त्यामुळे रेसिडेन्शियलला जी लोक फ्लॅटमध्ये राहणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
0: म्हणजे
1: कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांनी जो काही दिलेला आहे प्रवेश तो वेगळा आहे ग्राहकांसाठी आणि रेसिडेन्शियलला जे काही लोक राहणार आहेत तर तिथंही वेगळं आहे.
0: बरोबर
1: बरोबर. आणि मग अशाच गोष्टींमुळे मी अगदी आनंदाने तुम्हाला सांगू शकतो की मी तिथं 3 BHK फ्लॅट पण बुक केलाय.
0: अरे वा.
1: आय थिंक काय मी पहिल्या 10 कस्टमर्स मध्ये असेल कारण कंग्राळकर साहेबांची इतक्या वर्षाची विश्वासार्हता, त्यांचं कामाचा दर्जा आणि त्यांचं प्रत्येक काम वेळेत देण्याचा जो काही त्यांनी दिलेला शब्द असतो तो आज सगळ्यात पूर्ण केलाय. त्यामुळे मला तिथं फ्लॅट घेताना तर अत्यानंद झाला कारण 1650 स्क्वेअर फीट सारखं वास्तूमध्ये मी जाणार पुढच्या 1 वर्षभरात तर ते एक स्वप्न होत आहे. आता राहिला आपण मेन विषयावरती परत येऊया की ते गाळा घेत असताना आम्हाला लक्षात आलं की बिल्डिंगचं जे काही इलिव्हेशन आहे, बिल्डिंगला जी काही भव्यता दिली आहे, पार्किंग स्पेस दिली आहे आणि त्यांनी जे काही लोअर ग्राउंड आणि अपर ग्राउंड असे गाळे काढलेले आहेत त्याच्यामध्ये लोअर ग्राउंड असं वाटतच नाही. आता तर हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलाय, ऑलरेडी इथं जेवढे गाळे आहेत त्याच्यातले आय थिंक सगळे गाळे तर त्यांनी विकलेत परंतु ते सुरू होता होता पुढचे 2-3 महिने जातील. परंतु मी तुम्हाला एक विश्वासाने सांगू शकतो आजपासून पुढच्या 6 महिने ते 1 वर्षभरानंतर पूर्ण साताराच काय तर पश्चिम महाराष्ट्रात ह्या बिल्डिंग सारखे बिल्डिंग तर नाहीच आहे. परंतु जेव्हा कस्टमर इथं येईल आणि इथं ज्या पद्धतीने खरेदी झाल्यानंतर त्याला एक जो आनंद मिळेल तो दुसरीकडे कोठेच मिळणार नाही.
0: वा, खरंच सागर सर खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू रेणू मॅडम.
0: श्रोते हो, पुन्हा भेटूयात कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार
0: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
5: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात. त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असताना त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
0: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे. पण जे

0: पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
1: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठलीही एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
0: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
1: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे.
0: बरं.
1: आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
0: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83-29-72-94-98.
6: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मंदार ट्रेडर्स हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, एडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
3: मंदार ट्रेडर्स 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा 9882801804.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स NX क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
7: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
8: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
9: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, आता आनंद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातली ही रचना वंदना विटणकर यांची. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, ही रचना होती राम ओगावकर यांची. स्वर होता पद्मजा फेण आणि जोगळेकर यांचा आणि संगीतकार होते सोमनाथ परब. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सुगम संगीताचा आनंद आमच्या केंद्रावरून श्रोतेहो आपण पुन्हा घेणार आहात आज सकाळी 10:40. ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आहेत, 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
1: ओके सर, या फ्लॅटचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
0: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
1: खूपच छान सर, या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
0: 99 Avenue एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 Avenue मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच, आमच्या 99 Avenue प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 Avenue असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 Avenue असं नाव दिलंय. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 Avenue भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोजेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972 99 99.
1: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 Avenue प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082939 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
2: श्रोतेहो आता ऐकूया एक निवेदन.
5: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोतेहो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोतेहो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com.

आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आमच्या आजच्या सभेतील संगीतविषयक कार्यक्रम असे आहेत. आज सकाळी 9 वाजता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 10:40, तर 11 वाजता काही लोकगीतं आपल्याला ऐकता येतील. श्रोतेहो, आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत काही गझल गीतं, तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रंगरेषांचा अक्षरयात्री, कॅलिग्राफीचा छंद जोपासणारे ओंकार पाटील यांची मुलाखत आपण ऐकणार आहात, तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz या ध्वनिलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. श्रोतेहो, सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर सातारा.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपण मैत्रिणींकडनं काही प्रश्न घेतो आहोत की त्यांना काही शंका आहेत का, त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का. असाच एक प्रश्न मैत्रिणींनी विचारलाय की ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर बाळ होऊ शकतं का, याबद्दल आज बोलूयात.
3: ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे थोडा काळ आपलं जे ओव्हरीज आहेत आणि युट्रस आहे किंवा बरेचसे बॉडी मधले सिस्टम्स मध्ये चेंजेस होतात आणि इमिजिएटली नंतर बाळ जर हॉर्मोन पॉझिटिव्ह डिझीज असेल एस्पेशली तर इमिजिएटली नंतर बाळाचं प्लॅनिंग करू नये किंवा किमोथेरपी संपल्यानंतर काही काळ जाऊ दे असं आपण डेफिनेटली सांगतो. पण डेफिनेटली बाळ होऊ शकत नाही असं नाहीये. जर आपले आफ्टर ट्रीटमेंट जर आपले ओव्हरीज हेल्दी असले आणि बाकी सगळे रिपोर्ट्सही नॉर्मल असले तर काही काळानंतर वन्स यू हॅव रिकवर्ड, युअर बॉडी हॅज रिकवर्ड प्रॉपरली फ्रॉम द ट्रीटमेंट, त्याच्यानंतर बाळ होणं डेफिनेटली शक्य आहे.
2: अच्छा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात पण त्याआधी मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83-800-43-536 83-800-43-536 8380-43536. डॉक्टर स्नेहल, आपण बोलत होतो की ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर बाळ होऊ शकतं का, तर असा एखादा अनुभव किंवा अशी एखादी केस तुम्ही सांगू शकता का?
3: हो, डेफिनेटली सेकंड बेबीसाठी तर बरेच जण ट्राय करतात आफ्टर ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर 1-3 वर्षांनंतर आम्ही इट इज सेफ टू प्लॅन असं सांगतो. पण रिसेंटली आमची एक खूप यंग पेशंट आहे, ती 23 इयर्सची होती जेव्हा तिला सीए डायग्नोज झाला आणि पूर्ण

0: ट्रीटमेंट रेडिएशन कीमो सगळं झाल्यानंतर पुढचे 3 वर्ष व्यवस्थित छान फॉलोअप घेत राहिली. 3 वर्षानंतर लग्नही झालं आणि रिसेंटली तिला एक छान गोंडस बाळही झालेला आहे.
1: मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536 83 800 43 536.
0: मनामध्ये थोडीशी भीती असतेच सर्वांच्या, आणि काय होईल किंवा कसं होईल आणि मग पुढं जाऊन मला या ट्रीटमेंटमुळे काही प्रॉब्लेम होतील का. पण मी अशा यंग पेशंट्सना आता सल्ला देईन की सध्या जेव्हा आपल्याला हे डिझीज आहे त्यावेळेस त्याच्या ट्रीटमेंटवर फोकस करा. बाकी यातनं एकदा आपण बरे झाल्यानंतर पुढचं सगळं त्या त्या वेळेला योग्य सल्ला घेऊन साध्य करू शकतो.
1: बरोबर. आणि या सगळ्याच्या नंतर बाळावरती या कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही.
0: डेफिनेटली जर आपले ओव्हरीज हेल्दी असले, आपले एग हेल्दी असले, तर डेफिनेटली हेल्दी बेबी हे होऊ शकतं.
1: बरोबर. तेव्हा मैत्रिणींनो, घाबरण्यासारखं काही नाहीये. काळजी करू नका, पण स्वतःची काळजी घ्या. वेळोवेळी स्तनांची तपासणी जरूर करा, कारण जितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात कराल तितके लवकर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. त्याचबरोबर ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536 83 800 43 536 83 800 43 536. पुन्हा भेटूयात. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात मराठीतून राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर 8:40 सानेगुरुजी स्मृतिदिनानिमित्त सानेगुरुजी आणि अमळनेर हा समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा, CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं.

0: भारताचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत @2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची

0: गीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे, तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे। उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांमध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं जातं। अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते, तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं। संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील। वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे। या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला। यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत। जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल। यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे। यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे, तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे। स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन। पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार। वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 8:40 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। साने गुरुजी आणि अमळणे। निवेदन विजया पंडित नाटकर। संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे। निर्मिती आकाशवाणी जळगाव।
3: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृती दिन। साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने, महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक। 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं। साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला। त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश। खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी। अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते। समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला। अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली। बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली। प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला। त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली। अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी

0: तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्य संग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
1: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरी सर्व अण्णा म्हणत असतो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत. आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला, आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th पर्यंत शिकले. आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले. आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा मला परिचय, हा सहवास ज्याला म्हणावं, जवळचा खूप. तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत. आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे. आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजून लहान आहेस, मोठी होशील तेव्हा कळे. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला, की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं. तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते, आणि अधूनमधून कधीतरी घरी यायचे. तेव्हा सहवास, पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं, तेव्हा अप्पांबरोबर, म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते. आणि चंद्रभागेच्या नदीत पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते. आणि मी त्या वाळूत बसून पेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंचं, आणि त्यांचा तो असा बुलंदाचा आवाज, तर तो अजून कुठेतरी असा

0: कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडत आहेत आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य ते समोरून गेलं नाही आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी अशी पुसटशी अंधुक्षी आठवण.
1: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं. त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात,
0: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते. तेव्हा फार छान वाटलं की आता पेपरमध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय प्रिय सुधा, असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना की पेपरमध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ती पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे. शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका आणि ती पत्र, थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं, किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असते, पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये छापून आणत होते. एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 ला गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसजशी वाचते तेव्हा मला पुष्कळदा असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं काही लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्र जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अफार चिंता त्यांना होती. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटले की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो. आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलोय, आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे वाढायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं, परत तुम्हाला लागलं तर नाही,

0: माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आईच्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
2: गुरुजी व अम्मणनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्याकाळी 625 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला, गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला, तर त्याचेही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालू आहे वगैरे वास्तुपुस्तक केली, अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेण्यामागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना.
3: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 ला धुळे जेलमध्ये होते. येवल्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून हाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमध्ये BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंमलच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यास योग्य आले आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमल प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्ष मुठे गल्लीत वसंतराव मुठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळगत गाणे शिकवत. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते. त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तक लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना.
4: भगवद्गीतेच्या 16 अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योगज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुतातप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्य

अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी

0: सत्संगवृत्तीचे साधक होते, तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान नि कलामय प्रेममय व्हावा, हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उतरलेले इस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खसरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला, जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला, जनमनात गांधी संचरला. कधी सांगत स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
4: साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम साने गुरुजी आणि अमळनेर मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रसारित करतोय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत हसरत जयपुरी यांचं, संगीत शंकर जयकिशन यांचं, स्वर आहे लता मंगेशकर यांचं आणि चित्रपट आहे आवारा.

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15 पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 45.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
6: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN. कॉन्टॅक्ट 9552505 04530 किंवा 9421874256.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
1: आजच प्रवेश निश्चित करा। ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया साहिर लुधियानवी यांचं गीत। संगीतकार आहेत SD बर्मन, युगलस्वर आहे गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांचा, आणि चित्रपट आहे प्यासा।

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त। BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स,

0: मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: पाइल्स, फिश्चुला, फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
3: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
2: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000 रुपयात. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
3: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
4: संपर्क 82081 33982.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो सुरू आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत राजेंद्र कृष्णन यांचं गीत. संगीतकार आहेत सी रामचंद्र, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आहे अलबेला या चित्रपटातलं.

0: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
1: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
0: 1218 किलो पेलोड
1: 400+ किलोमीटरची रेंज
0: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे
1: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी
0: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
1: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
0: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
1: संपर्क 8108383380
0: 8108383480.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा दर्जेदार

0: शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस,
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665784.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
4: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
3: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
4: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
3: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
4: डिजिटल क्लासरूम,
3: साइट विजिट,
4: ST पास,
3: हॉस्टेलची सोय.
4: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15
4: 021 62 22 45 45.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
3: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
3: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
3: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
3: 8108383380.
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
5: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगुलस्वरात शकील बदायुनी यांचं गीत. संगीत दिलंय रवी यांनी आणि चित्रपट आहे घराना.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत. अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे ताट वाटी दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची.
1: आणि कपडे?
2: अगं बाई ते राहिलेच की हो.
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ. तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी जावई बापूंसाठी. शूटिंग शर्टिंग रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
2: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
2: चला अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये. गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
2: महाराष्ट्र शासनाची

0: साठी शिष्यवृत्ती,
1: महा डीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
0: आजच प्रवेश निश्चित करा।
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा,
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 45 45।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं, साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीतबद्ध केलंय रवी यांनी आणि चित्रपट दो कलिया।

0: श्रोते हो, हे गीत होतं दो कलियां या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं आणि संगीतकार होते रवी. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत काही गझल गीतं. जरूर ऐका आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:31 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. याचं सूत्रनिवेदन केलंय अजय गिजरे यांनी. ऐकूया अमृत कलश.
1: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, बऱ्याच वेळेला आपण समाजामध्ये पाहतो की एखादी व्यक्ती आपल्या लक्षात राहते ती तिनं जोपासलेल्या छंदानं, त्यांनी केलेल्या कार्यानं किंवा अन्य महत्वपूर्ण गुणानं. आपलं अक्षर वळणदार असावं, छान असावं, काही जतन करण्यायोग्य असावं अशी आपली मनिषत्र असते, परंतु सर्वांच्याच हाताला ते वळण लाभतंच असं नाही. तर श्रोते हो, आज एवढं अक्षर पुराण सांगण्याचं कारण असं की आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभलेलं व्यक्तिमत्व हे कॅलिग्राफीमध्ये निपुणता प्राप्त केलेली आहेत श्रीयुत ओंकार पाटील. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर दूरसंचार आणि LLB वगैरे या सगळ्या गोष्टी, जज म्हणून तुम्ही काम पाहिलेले, असे बरेचशी व्यवधानं आयुष्यामध्ये तुमच्या होती, तर या सगळ्यामध्ये सगळीकडेच सुंदर अक्षर तुमचं राहिलेलं असणार आहे, त्यामुळे ते वाचतानाही बऱ्याच जणांना आवडलं असेल. म्हणजे ह्यांच्या हातातलं निकालपत्र असावं, ह्यांच्या हातातलं आपल्याला पत्र मिळावं, असं काही होतं का?
2: हा, निकालपत्र तर आम्हाला हाताने लिहावे लागत नाही, ते आमचे स्टेनोज बहुतेक वेळेला टाईप करतात, परंतु त्याची जी काही टिपणं मी काढलेली असायची ती आमचे स्टेनो खूप असे अभिमानाने जवळ बाळगायचे, किंवा माझी सही थोडी लफेदार आहे तर तीही, म्हणजे माझ्या सहीचं निकालपत्र मिळालं की लोक खुश व्हायचे की अरे वा, सरांची सही आहे ज्यामध्ये गणपतीचा आकार सुद्धा आहे, तर लोकांना खूप छान वाटायचं. आणि अनेक मित्र मैत्रिणी असे आहेत की ज्यांच्याकडे माझी पत्र, म्हणजे मी आता काल

0: परवा एकाने मला व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं, ते मी त्याला 1973-74 साली पाठवलेलं पत्र त्याने सांभाळून ठेवलेलं आहे. अशा अनेक आठवणी आहेत.
1: ते आपण म्हणतो की नाही कडू गोळी, त्याला शुगर कोटेड ज्याला म्हणतो आपण, मग निकाल पत्रात वरचा निकाल काही असू दे, खाली सही एवढी छान आहे ना त्याच्या मोहात,
0: त्यामुळे लोकांना कदाचित त्याची तीव्रता कमी वाटत असेल. ऑफकोर्स मी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कोर्टामध्ये होतो आणि ज्या कायद्याचं नावच मुळात ग्राहक संरक्षण आहे, तर निकाल हे सामान्यतः सामान्य नागरिकांच्याच बाजूने असायचे.
1: बरोबर, त्यामुळे शुगर कोटेड म्हणायची काही गरज नाही. तर आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया की या छंदाकडे तुम्ही वळलात कधी, किंवा हे अक्षर आपलं सुंदर असावं असं तुम्ही ठरवून काही केलेलं होतं की आपोआपच ते आत्मसात झालं तुम्हाला?
0: नाही, यामध्ये मला वाटतं माझं अनुकरण किंवा निरीक्षण हा भाग थोडा महत्वाचा ठराव माझ्या बाबतीत, की माझ्या पिताजींचं अक्षर खूप छान होतं. नंतर सुदैवाने माझी सगळी शिक्षक अगदी प्राथमिक शाळेपासून हायस्कूलमध्ये सुद्धा इतक्या सुंदर अक्षरांची होती की त्यांच्या अक्षरांचा प्रभाव अप्रत्यक्षरित्या माझ्यावर पडला असावा, आणि माझी सतत धडपड असायची की यांच्यासारखं अक्षर काढता येईल का. आणि ते साधारण 1 5वी 6वी पर्यंत जेव्हा मला जमायला लागलं तेव्हा शाळेचे बोर्ड लिहायचं काम हे माझ्याकडे आलं.
1: बर,
0: आणि त्यातनं मग ती अक्षरांची मांडणी कशी केली की ते छान दिसेल, दररोज वेगळी मांडणी कशी करता येईल किंवा वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहिता येईल, ही धडपड ही तेव्हापासून चाललेली होती. पुढे पुढे काही मंडळींचं जी अक्षर होती, जसं सत्यकथा आमच्या कॉलेजमध्ये यायचं तर त्यामध्ये रक्रू जोशी सरांचं मुखपृष्ठ जे असायचं किंवा त्यांची अक्षरांच्या कविता असायच्या त्यात सुंदर मांडलेलं असायचं, तर मांडणीत किती वैविध्य असू शकतं हे तेव्हा दिसलं. पण त्याला कॅलिग्राफी वगैरे म्हणतात हे खूपच नंतर समजलं. फक्त अक्षरांची वैविध्यपूर्ण सुंदर मांडणी जी मनोहारी असेल, म्हणजे चित्राक्षर वाटावी असं जे काय असेल त्याला कॅलिग्राफी म्हणतात हे खूपच नंतर. आणि असंही सुरुवातीच्या काही पत्रानंतर असं लक्षात आलं की अरे आपली पत्र लोक जपून ठेवतात, मग जपून ठेवण्यासारखं अक्षर कसं काढता येईल ह्याच्याकडेही ती धडपड सुरू होती. आणि त्याचा इतका सराव झाला की पुढे मग सहज जे मी लिहिलेलं असायचं ते सुंदर अक्षरातच असायचं. बोल,
1: हे फक्त मराठी पुरता मर्यादित आहे का इंग्लिशला पण लागू?
0: इंग्रजीला सुद्धा लागू आहे, म्हणजे सुंदर अक्षरांचे जे नियम आहेत ते कदाचित आपल्या पुढे चर्चेमध्ये येतील, ते नियम जर पाहिले तर ते मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कुठल्याही भाषेला ते साधारण तेच नियम लागू आहेत. आणि इंग्रजीचं अक्षर सुद्धा तितकंच सुंदर माझं आहे,
1: कारण इंग्रजीला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणं शक्य आहे. म्हणजे एक आपण सरळ लिहितो ती तिरक्या लिपीमध्ये आपण
0: कर्सिव्ह ज्याला म्हणतात ती, इंग्रजीचं कर्सिव्ह हे थोडासा सरावाचा भाग आहे आणि तो थोडासा समजावून सांगितला तर तोही सोपा आहे. तर इंग्रजी म्हणा किंवा मला अनेक भाषा, म्हणजे जसं देवनागरीमध्ये मी कॅलिग्राफी करतो तसं जेव्हा मी कलकत्त्याला गेलो होतो तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सत्यजित रे त्यांच्या चित्रपटाचं जे पोस्टर करायचे त्याची कॅलिग्राफी ते स्वतः करायचे, ते स्वतः चांगले कॅलिग्राफर होते सत्यजित रे. तर अनेक भाषांमध्ये विशेषतः उर्दूमध्ये जिथनही कॅलिग्राफी साधारणतः आपल्याला जास्त दिसते अरबी भाषेमधली, तर तिथे ती कॅलिग्राफी मी पाहिली. तर ही धडपड सततच चालू असायची की कुठून काय काय चांगलं मिळेल ते आत्मसात करायचं आणि ते रिप्रोड्यूस करायचं.
1: मग असे तुम्ही म्हटलं की शाळेच्या बोर्डवरती लिहिण्याचा प्रसंग तुमच्यावरती बऱ्याच वेळेला आला आणि तो छानपणे तुम्ही रंगवला किंवा छान झाला तो प्रयोग. तर नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्ही तेही सांगितलं की 74-75 सालचं पत्र कधीतरी वर्षांनी तुम्हाला त्यांनी दाखवलं की हे मी जपून ठेवलेलं आहे वगैरे. तर हे सुरुवातीच्या शाळेतल्या भावना की आपल्याला फळ्यावरती लिहायला मिळते, एक इतर विद्यार्थ्यांपेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळेपण आहे, ही शाळेतली भावना, थोड्या छोट्या मनातली ती भावना, आणि नंतर एवढा तुम्ही पुढे प्रवास केल्यानंतर या छंदामध्ये एखाद्याने इतके वर्ष जपून ठेवलेले पत्र, त्यांनी कधीतरी दिलेला तो प्रतिसाद, तर यावेळच्या तुमच्या भावना ह्याचं थोडंसं कुठेतरी शब्दबद्ध करणं आहे का शक्य?
0: खूप खूप छान वाटतं ना, म्हणजे एक तर ती व्यक्ती इतके वर्ष आपल्याला कोणीतरी लक्षात ठेवतं आणि त्याच्या फाईलमध्ये कुठेतरी आपण जितकं फाईलमध्ये आहोत तितकंच मनामध्ये सुद्धा आपल्याला कोणीतरी जपून ठेवतं आणि बोलतं, ही तर अभिमानास्पद गोष्ट आहेच आहे. परंतु सुंदर अक्षर ज्याला दागिना म्हणतात की इतर दागिने कदाचित फेड आउट होतीलही कदाचित, परंतु हे अक्षर जसजसा सराव करू जसजसं वापरू, दागिना सतत वापरला तर कदाचित त्याची चमक कमी होईल, परंतु अक्षर असा दागिना की त्याचा सराव केला की तो चमकत चमकत जातो, निखार आता आहे उसमे. तर हा हळूहळू निखार येत गेला. आणि तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा जजच्या परीक्षेसाठी म्हणजे मुलाखतीसाठी मी गेलो होतो, आमची पहिली बॅच होती की जी परीक्षा घेऊन आणि इंटरव्ह्यू घेऊन अपॉइंटमेंट केलेली होती, पण त्याचा अर्ज हा हाताने लिहायचा होता. मुंबई हायकोर्टाचे मुख्य जज साहेब आणि 2 मंत्रालयाचे सचिव ते माझ्या मुलाखतीसाठी

0: होते आणि माझा मुख्य अर्ज मुख्य न्यायाधीश साहेबांकडे होता आणि त्याचे झेरॉक्स त्यांच्याकडे होत्या. मी आज गेल्यानंतर गुड मॉर्निंग सर, नमस्कार, माझं नाव हे बसा बसा म्हणतो त्यांनी. आणि पहिला प्रश्न त्यांनी काय केला होता, तर हे अक्षर तुमचं आहे का?
1: बर.
0: मी हसलो आणि त्यांना म्हटलं की हो सर, ते अक्षर माझंच आहे आणि माझं अक्षर छान आहे. त्यांनी आजूबाजूच्या दोन लोकांकडे पाहिलं आणि बस त्यांनी खाणाखुणा केल्या आणि मला अगदी जुजबी दोन तीन प्रश्न विचारले कायद्यासंबंधी. त्याची उत्तर मी छान दिलेली होती, अभ्यास केलेलाच होता आणि माझं सिलेक्शन झालं. आता तुम्हाला जर हे सांगितलं की केवळ सुंदर अक्षराच्या प्रभावामुळे मला ते पद मिळालं तर कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु ही सत्य आहे. आकाशवाणीला मी कधी कधी पत्र पाठवायचो, दूरदर्शनला पत्र पाठवायचं, तर दूरदर्शनच्या तेव्हा गोखले मॅडम होत्या, त्यांचा मला एक दिवशी फोन आला होता की तुम्ही कुठे असता. मी म्हटलं मी सातार्याला असतो. मुंबईला येणं कधी होतं का? मी म्हटलं हायकोर्टात मी येत असतो. म्हणे आलात की तुम्ही दूरदर्शनला या. आणि मग तिथे त्यांनी काही शेड्युलिंग नसताना माझी एक मुलाखत घेतली आणि ते म्हणाले की इथे इतका पत्रांचा ढीग आहे, तुमचं पत्र कुठे असेल? म्हटलं या ढिगात कुठेतरी असेल. त्यांनी त्यांच्या टेबलचं ड्रॉवर ओढलं आणि त्यातनं ते पत्र काढून दाखवलं की हे तुमचं पत्र आहे. तर अशा खूप सुखद आठवणी आहेत.
1: आता मगाशी तुम्ही जो नियुक्तीचा तुम्ही जो मुद्दा सांगितला की नाही, त्याच्यामध्ये कदाचित असं असू शकेल की हा माणूस लिहिताना सुद्धा जर इतका नीटनेटका असू शकतो, त्याची मांडणी जर इतकी व्यवस्थित असू शकेल, तर त्याच्यातून कदाचित आपलं व्यक्तिमत्व, आपला स्वभाव हा त्या समोरच्या व्यक्तीला कळत असावा आणि त्यातून ती नियुक्ती वगैरे ह्याही गोष्टी त्यांनी ताडल्या असू शकतील.
0: नक्कीच. याचा फायदा मला आयुष्यभर परीक्षा देताना सुद्धा झाला की परीक्षेचा माझा पेपर पाहिल्यानंतर माझी कायम धडपड ही असायची की तो पेपर पाहिल्यानंतर तपासणाऱ्यांच्या तोंडून वा, आता हा वाव निघालाय, पण पूर्वी वा असा शब्द निघावा आणि त्याच्या आजूबाजूला कोण त्याची बायका मुलं असतील त्यांना त्यांनी बोलवावं की अरे हे पहा, ही उत्तरपत्रिका पहा. तर त्याचा फायदा मला आयुष्यभर इतक्या ठिकाणी झाला की त्याचं एकदा इथे सुब्बाराव पाटील साहेब कलेक्टर होते, त्यांच्याकडे माझं काही काम होतं, मी छोटीशी चिठ्ठी पाठवलेली होती, तर चपरासी साहेब म्हणाले की तुम्हाला 15-20 मिनिटं थांबावं लागेल. ती चिठ्ठी आत गेल्याबरोबर मला बोलवलं की कोण आहे ते पाटील, बोलवा त्यांना. तर त्या चपराशाला सुद्धा नवल वाटलं. मग साहेबांनी मला विचारलं तुम्हाला इतक्या लवकर का बोलवलं माहितीये का? मी त्यांना म्हटलं हो सर, मला कल्पना आहे, माझे अक्षर पाहून तुम्ही बोला. हा बरोबर, बसा, काय काम आहे? आणि त्यांनी ते काम लगेच करून दिलं. ते लगेच झालं ओनली बिकॉज ऑफ माय गुड हँड राईट.
1: खरं खरं. आता मुद्द्याचा प्रश्न थोडासा असा विचारतो की 10वीचे वगैरे पेपर्स असतात की ज्याच्यामध्ये अगदी मार्क म्हणजे 1 टक्का 1/2 टक्का वगैरे मारामारी असा आपण विचार करतो, तर त्यावेळेला कसं होतं की किती लिहून किती नको कधी एकदा संपतोय असं, आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उंदराचा पाय मांजरा, मांजराचा पाय उंदरा, अशी परिस्थिती अत्यंत संपवायची असते. तर मग त्याही वेळेला तुमचं अक्षर तेवढं सुंदर असायचं?
0: अगदी शेवटच्या पेजला नसेल कदाचित, परंतु पूर्ण सुंदर अक्षराचं सातत्य मी शेवटपर्यंत ठेवतो. तर शेवटच्या पेजेसला साधारण तुमचं अक्षर आणि माझं अक्षर यामध्ये थोडासा काहीतरी फरक असेल इतकं. शेवटी शेवटी घाई होतेच होते, परंतु शक्यतोवर खूप सुंदर अक्षर माझा पेपर लिहिलेलं असायचा. आता हे उगीच अभिमानाने सांगण्यासारखं होईल की बरेचदा माझा पेपर हा वर्गावर्गामध्ये दाखवला जायचा की पहा ही मांडणी पहा वगैरे. तर सुंदर अक्षर असणाऱ्याला अक्षरांचा फायदा मिळतोच. म्हणजे एखादा निबंध एखाद्या वाईट अक्षराच्या मुलाने लिहिला, त्याला 10 पैकी समजा 7 मार्क्स मिळतील, तर मला 8 तरी मिळतील, 9 तरी मिळतील. अशा एका प्रश्नामध्ये जर मला 1-1, 2-2 मार्क मिळायला लागले, तर 8 प्रश्नांमध्ये मला 16 मार्क जर नुसत्या अक्षरांमुळे मिळत आहे, तर कुणीही आपलं अक्षर सुंदर करावं याची मी नेहमी शिफारस करतो.
1: शेवटच्या प्रश्नाकडे तुम्हाला फार जायची गरज नाहीये, तो अगदी टोकत मार्क मिळवायची गरज नाही, कारण पहिले तुम्ही भरपूर बोनस मिळवलेले आहेत असं म्हणायला पाहिजे. परत लहानपणी तुम्ही जेव्हा हे सगळं काय प्रॅक्टिस करत होता, इतरांचं प्रेरणा घेऊन तुम्ही शिकत होता, तर मग आम्ही बऱ्याच वेळेला असं म्हणायचो की ती दुरेगी वही असायची किंवा ते वळण येण्यासाठी पाट्या मिळायच्या, तर तेही असे कधी प्रयोग मग तुम्ही केले?
0: आमच्या वेळेला सुदैवाने कित्ता सुद्धा होता.
1: बर.
0: तर त्या कित्त्यामुळे अक्षरांचं वळण मुळात कसं आहे, एखाद्याचं अक्षर चांगलं का दिसत नाही आणि चांगलं का दिसतं, यामध्ये काही असे बेसिक नियम आहेत की प्रत्येक अक्षराचा स्वतःचा काहीतरी ताल असतो, तोल असतो, काही वजन असतं, काही लयबद्धता असते, त्याचं सौंदर्य असतं. ते एकदा लक्षात आलं की प्रत्येक अक्षराचं काय वजन आहे, काय सौंदर्य आहे, आणि त्याचा सतत सराव करत गेलं तर आपण एरवी सुद्धा लिहिलेलं हे छान होईल. म्हणजे लोकांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या घरावरचा स्लॅब पूर्ण न टाकता त्यांचं घर सुरक्षित राहावं आणि सुंदर दिसावं. अक्षरांवर सुद्धा ती जी काही शीर्षरेष आहे ती सलग एखाद्या घराच्या स्लॅब सारखी असते. ती न काढता तुटक तुटक काढली तर ते चांगलं अक्षर दिसणार नाही. किंवा एखाद्या टेबलाची जे चार पाय आहेत ते चारही पाय समान उंचीचे असले तर ते टेबल बॅलन्स्ड होईल. तसेच अक्षरांची उंची

0: सारखी असली तर ते अक्षर छान दिसेल. कमी जास्त उंचीची जर अक्षर असली तर ते छान दिसणार नाही. ती प्रमाणबद्ध असली आणि सगळ्या अक्षरांची प्रमाणात असली तर ते अक्षर छान दिसतं. एक अचा वरचा भाग मोठा आहे, खालचा लहान आहे, किंवा उभी रेषच तिरपी जाते, शीर्ष रेष ही छापील रेषेवरनं जाता वरती जाते खाली जाते. मराठी अक्षर ही वरती चिकटायला हवी आणि इंग्रजी अक्षर ही छापील रेषेवर टेकायला हवीत. हे साधे साधे नियम आहेत.
1: अच्छा अच्छा, यासाठी कुठेतरी चित्रकलेचाही अभ्यास गरजेचा होता झाला असं काही?
0: चित्रकलेचा अभ्यास तसा मला पाहायला खूप मिळालं. म्हणजे जेव्हा मी BSNL मध्ये सहाय्यक महाप्रबंधक लीगल होतो तेव्हा मला मुंबईला जाणं खूप धावायचं. आमचं हायकोर्ट हे अगदी जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोर आहे आणि मी 100 पैकी 100 वेळा त्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलोय जेव्हा जेव्हा मला शक्य झालं. तर त्याचाही परिणाम म्हणजे एकूणच ही कॅलिग्राफी काय आहे, हे चित्र अक्षर आहे, अक्षरांना चित्ररूपात मांडलं आणि सुंदर दिसेल असा अनुभव पाहणाऱ्याला जर मिळत असेल तर त्याचा कदाचित नकळत परिणाम हा माझ्या अक्षरांवर होत गेला असेल. मध्ये मध्ये मी एक अच्युत पालव सरांचं सुद्धा वर्कशॉप केलेलं होतं आणि कमल शेडगे सरांना, यामधली जी मोठी मोठी नावं आहेत आता जे जे स्कूलचे संतोष क्षीरसागर सर आहेत त्या मंडळींना मी प्रत्यक्ष भेटलो, त्यांची कामं पाहिलेली आहेत, त्यांच्या व्हरायटीज पाहिल्या आहेत. पुण्याला मी सतत असतो तर तिथे जेव्हा जेव्हा अक्षरांची प्रदर्शन होतात तर ती आवर्जून मी पाहतो, त्या लोकांशी इंटरॅक्ट होतो, त्यांनी काय काय नवीन इन्स्ट्रुमेंट्स वापरले आहेत, उपकरणं वापरलेली आहेत, त्याची चर्चा करतो. तर त्या सगळ्यांचा वापर केला आणि आपण चांगला कागद घेतला, चांगलं इन्स्ट्रुमेंट असलं आणि आपला हाताला जर चांगला सराव असला तर अक्षर छान होतं. तर त्या निरीक्षणाचा फायदा हा मिळाला आणि तुम्ही म्हणता तसं चित्रकलेचा तर ते दृश्यरूपासाठी फायदा हा होतोच होतो.
1: पण त्या क्षेत्राकडे वळावं असं कधी नाही वाटलं.
0: हा,
1: त्या आपल्या रंगरेषा अक्षरांपुरत्याच मर्यादित ठेवायच्या असं.
0: हा, हे खरं आहे. तसं एक भाग असा असेल कदाचित की माणूस हा त्याच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघायला घाबरतो. मला एक चांगली नोकरी होती, केंद्र सरकारची नोकरी होती, सहाय्यक महाप्रबंधक पदावर होतो. मी हे जितकं काही केलं ते हौस म्हणून केलं. म्हणजे मी पुस्तकांची मुखपृष्ठ केली, मी साप्ताहिक मासिकांची शीर्षकं केलेली आहेत, मी लोकांच्या लग्नपत्रिका लिहून दिलेल्या आहेत, लग्नपत्रिकांवरचे पत्ते लिहून दिलेले आहेत, 400-500 प्रमाणपत्र माझ्याकडे आणून ती प्रमाणपत्र लोकांनी लिहून घेतलेली आहेत, ग्रीटिंग्स कार्ड मी लिहिलेले आहेत, यू नेम इट, आणि ते मी काम केलेलं आहे, लोगो मी केलेले आहेत, अशा अनेक गोष्टी मी केल्या आहेत. पण ह्या सगळ्या मी छंद म्हणून हौस म्हणून केलेल्या आहेत.
1: त्यामुळे चित्राकडे वळावं असं कधी वाटलं?
0: चित्राकडे वळावं असं कधी झालं नाहीतर
1: मग आपण आरके लक्ष्मणांचा विचार केला तर कमीत कमी रेषांमध्ये बोलणारे चित्र, तर तुमची ही अक्षर बोलतात असं आपण म्हणूया, तर तसाही कधी प्रयोग?
0: नाही, आतापर्यंत तर तसा केलेला नाहीये, पण आता तुम्ही म्हणता तर तुमच्यापासून प्रेरणा घेऊन मी असा हा प्रयत्न करेन.
1: दुसरं एक मला असं विचारायचं की आयुष्यामध्ये कधी योग साधना वगैरे असा काही तुम्ही प्रयोग केलाय का?
0: हो, माझ्या दृष्टीने तर हे अक्षर लिहिणं ही योग साधना आहे. तसं मी कैवल्य धामचा लोणावळ्याची योग शिक्षण संस्था आहे तिथे मी योग शिक्षकाचा कोर्स केलेला आहे. आमच्या देवी कॉलनीमध्ये, यशवंत कॉलनीमध्ये गेली 20 वर्ष मी मोफत योग शिकवलेला आहे. अजूनही मी स्वतः नियमित योग करतो.
1: ह्याला विचारण्याचं मागचं कारण असं आहे की हे सगळं जर करायचं असेल तर शांत डोक्यानी, शांत चित्तानी, जोपर्यंत हे तुम्ही काम करत नाही तोपर्यंत जसा पाहिजे तसा आकार आणि हे सगळं वळण, काही अक्षर कागदावर उतरणार नाहीत, मग त्याला काही योग साधनेशिवाय पर्याय नाही.
0: मी तर उलट असं सुचवतो की कोणी अस्वस्थ मनाचा माणूस असेल किंवा ज्यांच्यावर खूप स्ट्रेस असेल तर त्यांनी कॅलिग्राफी शिकावी किंवा त्यांनी चित्रकला शिकावी, की याचा मनशांतीसाठी एक दोन गोष्टी तर नक्कीच होतात की यामध्ये प्रमाणबद्धता ठेवायची म्हणून कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एक शिस्त वाढते, आपल्याला असं शिस्तशीर अक्षर काढायचं आहे, मनाची एकाग्रता वाढते आणि खूप छान त्यात वेळ जातो आणि स्ट्रेस फ्री लाईफ असं होतं. तर विद्यार्थ्यांना तर मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी मी म्हणेन की त्यांनी आधी सुंदर अक्षर करावं. कॅलिग्राफी काय आहे, हे अक्षरांचे सुंदर असे मनमोहक फराटे आहेत, तर असे फराटे मारायला शिकायचं असेल तर त्यासाठी अक्षर सुंदर असायला हवं आणि सुंदर अक्षर ही कला आहे, ती मला स्वतःला दैवी देणगी अजिबात वाटत नाही. कुठलीही कला जशी एकदा शिकून घेतली, त्याचा नियमित सराव केला, सातत्य असलं तर जशी शिकून घेता येते तसं कुणालाही. मी अनेक वर्ष विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर कसं करावं ह्याचे क्लासेस घेत होतो आणि मुलांना शिकवत होतो आणि माझे अनेक विद्यार्थी हे खूप सुंदर अक्षरांबद्दल प्रसिद्ध आहेत. तर शिकून घ्यावं,

0: तर मला वाटतं स्ट्रेस बस्टर म्हणून कॅलिग्राफीकडे पाहावं. मनशांती देणारी कॅलिग्राफी शिका, हळूहळू तुम्हाला मनशांती लाभत जाईल.
1: तिकडनं योगाकडे जायला हरकत नाही.
0: तिकडनं
1: योगा प्रवास करू. जसा तुमचा मगाशी सत्यजित रे यांच्या संबंधी तुम्ही सांगितलं, त्याच्या आधी मी एक थोडंसं विचारतो असं की हे कुठल्याही वयात शक्य आहे आत्मसात करणं?
0: अगदी अगदी अगदी. जसं सुंदर अक्षर करणं हे 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत, म्हणजे जोपर्यंत हात आपला थरथरत नाही तोपर्यंत शिकणं जसं शक्य आहे, तसं कॅलिग्राफी सुद्धा अगदी लहान वयापासून कुठल्याही वयात शिकता येण्यासारखी ही कला आहे. कारण ही कलाच आहे ना, प्रयत्नानेच साध्य होणारी कला आहे. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो की आपलं जे भारतीय संविधान आहे, तर ते भारतीय संविधान हे इंग्रजीमध्ये तर टायपिंग होतच होतं, परंतु इंग्रजीमध्ये त्याची कॅलिग्राफी हे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्या काळात केली होती. त्याची प्रत आपल्या दिल्लीला एका गॅस चेंबरमध्ये ठेवलेली आहे. ती इंग्रजी खूप सुंदर कॅलिग्राफी, त्यावर नंतर शांतिनिकेतनच्या कलाकारांनी चित्र काढलेली आहेत, ते तिथे ठेवलेलं आहे. आणि नंतर मग साधारण 1-2 वर्षानंतर वसंत कृष्ण वैद्य यांनी त्याची हिंदीमध्ये कॅलिग्राफी, म्हणजे देवनागरीमध्ये कॅलिग्राफी केली, तर त्याचीही प्रत दिल्लीला ठेवलेली आहे. ते पाहण्यासारखं आहे.
1: ते सगळं हस्तलिखित आहे.
0: ते हस्तलिखित आहे आणि सुंदर अक्षरात लिहिले. म्हणजे मी दिल्लीला गेलो तर जसं मी अनेक म्युझियम्स पाहिले, तसं आवर्जून मी ही ती मूळ प्रत पाहायला गेलो होतो.
1: आणि सामान्य लोकांना ती
0: पाहायला ऍक्सेसिबल आहे.
1: अच्छा. हा, तर मगाचा आपला सत्यजित रे यांचा विषय राहिला, तर त्यांची कॅलिग्राफी आणि चित्रपट पोस्टर्स वगैरे याविषयी जसं तुम्ही मगाशी सांगितलं, तर तुम्हीही काही चित्रपट पोस्टर्स वगैरे केले असं काही विषय आहे?
0: चित्रपट पोस्टर्सचा माझाही अनुभव असा आहे की तुम्ही पाहिला असेल की राज कपूर साहेबांची जी चित्रपट असायचे, म्हणजे अगदी बॉबी त्याचं जे पोस्टर असेल किंवा त्याची जी अक्षर असेल, किंवा सत्यम शिवम सुंदरमचं तर अप्रतिम असं कॅलिग्राफी,
1: खूप उंच होतं, मध्ये बारीक बारीक होत गेलं, बॉबीचं सुद्धा ते वेगळ्या वळणाने लिहिलेलं होतं.
0: तर ही जी मंडळी आहेत, म्हणजे सुभाष घाई म्हणा, मनोज कुमार म्हणा, राज कपूर साहेब म्हणा, इव्हन देवानंद साहेब यांच्या चित्रपटांची जी नावं लिहिलेली असायची ती अतिशय, किंवा सुभाष घई ताल असं वेगळं लयबद्ध अक्षर आहे ताल,
1: त्या तालमधला टी वरचा जे काय हे आहे तोच वेगळा,
0: तो असा लयबद्ध आहे. तर त्या अक्षरांचं माझं निरीक्षण होतं. तर तसं मी एक निर्णय नावाचा चित्रपट होता, ज्या साम यांनी तो काढलेला होता तो, किंवा आपले साताऱ्याचे जे श्रीनिवास वरुणजीकर आहेत यांनी स्मिता पाटील वरत्र असं विलाळ पाखरू अशा शीर्षकाचा एक लघुपट काढलेला होता, तर त्याचं शीर्षक मी केलेलं आहे. आणि 4-5 शीर्षक या प्रोड्युसर्सनी मागून घेतलेली आहेत, ते केव्हा येतात ते पाहूया आपण.
1: इंग्रजीमध्ये जसं स्पेलिंगचा विषय आहे तसं मराठीमध्ये ह्रस्व दीर्घ हा विषय आहे, तर मग त्या अक्षराच्या रचनेमध्ये किंवा तुमच्या दिसण्याच्या ह्याच्यामध्ये काही फरक पडतो असं
0: नाही? माझा तर भयंकर आग्रह आहे की शुद्ध लेखन ठेवून जर तुम्हाला मांडणी करता येत असेल तरच ते कॅलिग्राफी आहे. अक्षरांची मोडतोड करून आणि शुद्ध लेखनची मोडतोड करून जर कोणी लिहित असेल तर तो, जेव्हा मी टीव्हीवर जे बॅनर्स येतात, पोस्टर्स येतात, किंवा अगदी बाहेर गावामध्ये सुद्धा जे बॅनर्स पोस्टर्स असतात त्यावर काही पाहतो आणि तिथे चुकीचं लिहिलेलं असतं, जसं 100% नाही तर 95% लोक आशीर्वाद हा शब्द ह्रस्व लिहितात जो दीर्घ आहे, कीर्ती हा शब्द दीर्घ आहे तो ह्रस्व लिहितात, क्रीडांगण हा दीर्घ आहे तो ह्रस्व लिहितात. तर हे असे जर गडबड होत असेल आणि उगीच त्यातनं जर चांगलं होत असेल तर एखाद्या चांगल्या चवदार पदार्थामध्ये कुठला तरी मिठाचा खडा यावा तसा फिलिंग मला तरी येत. चांगलं तर दिसावंच पण शुद्ध लेखनाचा भान सुद्धा पूर्ण असावं.
1: छान. जसं कोलकात्याला तुम्ही जाऊन आला आणि तिथली सगळी कॅलिग्राफी वगैरे या संदर्भात काही अभ्यास केला वगैरे, तसं भारतातल्या दिल्लीचाही तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर भारतातल्या अन्य ठिकाणी जाऊन असं तुम्ही आणखीन अभ्यास आणि त्यातल्या भावलेल्या गोष्टी कुठल्या वगैरे असं, किंवा इतरांनी आवर्जून जाऊन बघावं अशा गोष्टी?
0: युरोपामध्ये तर इतका कॅलिग्राफीचं त्या तिथे कॅलिग्राफर्सना खूप प्रतिष्ठा आहे.
1: बरं, असं आपण म्हणूया की हे फक्त कागदावर किंवा पुस्तकावर मर्यादित आहे अशातला भाग नाही, म्हणजे काही ठिकाणी स्तंभ किंवा
0: स्तंभ आहे, ताम्रपट आहेत, बिल्डिंग वर कलाकारी केलेली आहे, कदाचित ते शब्द समजणार नाहीत परंतु ते दिसायला खूप छान आहेत. जसं मी भूतानला गेलो होतो, नेपाळला गेलो होतो, तर तिथे मंदिराच्या बाहेर असे गोल फिरणारे गोल असतात, त्या गोलावर त्यांनी कॅलिग्राफी केलेली असते, ती किती सुंदर असते, त्यांचा वेगळा आवाजही येतो. दिल्लीमधली जी मुस्लिम इमारती आहे त्या मुस्लिम इमारतींवर जी कॅलिग्राफी केलेली आहे, किंवा ताजमहलच्या काही छोट्याशा भागामध्ये केलेली आहे, तर ती अप्रतिम आहे. म्हणजे दक्षिणेमध्ये मूर्त्या खूप छान आहेत, तर उत्तर भारतामध्ये विशेषतः दिल्ली या भागामध्ये खूप सुंदर कॅलिग्राफी केलेली दिसते.

0: महाराष्ट्राचे असलेले परंतु मध्य प्रदेशमध्ये इंदोरला स्थायिक झालेले श्रीकृष्ण बेडेकर, त्यांचं अक्षर म्हणजे त्यांना तर युनिव्हर्सिटीमध्येच ठेवलेलं होतं की त्यांनी लोकांच्या डिग्र्या लिहून द्याव्या त्यांच्या सुंदर अक्षरासाठी. तर सुंदर अक्षराचा चांगला उपयोग करणारी, व्यावसायिक उपयोग करणारी बरीच मंडळी आहेत. कलकत्ता या भागामध्ये खूप छान कॅलिग्राफी करणारी मंडळी आहेत आणि त्याचा व्यावसायिक उपयोग होऊ शकतो. म्हणजे जसं मी म्हणत असतो की सुंदर अक्षराचे वर्ग घ्या, त्याची खूप आवश्यकता आहे आणि कोणाला एक उपजीविकेचं साधन सुद्धा सुंदर अक्षराचा वर्ग होऊ शकतो. तसंच कॅलिग्राफी जर कोणी शिकून घेतली आणि ती शिकवली किंवा त्याचा व्यावसायिक उपयोग केला, म्हणजे लोकांना वेगळं ग्रीटिंग कार्ड करून हवं असतं, वेगळी लग्नपत्रिका, म्हणजे अखंड वज्र चुडे मंडित श्रीमंत ताई बाई साहेब असं ऐतिहासिक अक्षरामध्ये लिहिलेली एखादी पत्रिका एखाद्याला जर मिळाली तर तो इतका खुश होतो की अरे आपण श्रीमंत आहोत की काय असं. तर अशाही पत्रिका जसं मी अनेकांना लिहून दिलेल्या आहेत, तर तसा जर कोणाला उपयोग करून घेता आला, पोस्टर्स आहेत, काही प्रिंटिंग प्रेसेसची जर काही लोकांनी संबंध ठेवला तर त्यांना खूप ह्याची गरज असते कॅलिग्राफीची.
1: लग्नपत्रिकेच्या विषयाकडे मी येणार आहे, तत्पूर्वी मला असं विचारायचं की आजकाल आता आपण लिहिणं हा जो काही प्रकार आहे तो मोबाईलवर टाईप करणं हा प्रकार सुद्धा आता कमी होत आलाय आणि चक्क आपण व्हॉइस मेसेज वापरतो आणि ते मोबाईल काय पाहिजे ते तुम्हाला टाईप करतो आणि तो मेसेज पाठवतो. इतकं लिखाणाचं प्रमाण कमी होत आहे असं कधी कधी वाटतं. तर मग या काळामध्ये तर तुम्ही म्हणताय की लिखाणातून म्हणजे यात सुंदर अक्षरातून कॅलिग्राफीतून व्यावसायिक पुढे निर्माण होऊ शकतात, त्यांना चांगली उपजीविका त्यातून मिळू शकते, तर हे खरंच तुम्हाला शक्य वाटतं या आत्ताच्या ह्या बदलामध्ये?
0: हा, हे तुम्ही म्हणता ते अगदी 100% खरं आहे की आता मुळातच लिखाण हे कमी झालेलं आहे. परंतु जर कोणाचं लिहिलेलं काही पाहिलं, अगदी साधं पत्र येणं आता जवळजवळ बंद झालंय, पण जर पत्र आलंच, जसं मी दरवर्षी नवीन वर्षाला सुंदर अक्षरामध्ये 2-4 ओळीचं पत्र त्या त्या व्यक्तीला पाठवतो, तर त्या लोकांना खूप आनंद होतो की अरे एरवी पत्रही पाहायला मिळत नाही आणि ते अशा अक्षरामध्ये तुझं पत्र आलंय, छान वाटतं. तर तो पर्सनल टच हा राहतोच. जोपर्यंत मुलांच्या परीक्षा ह्या काही दिवस कमीत कमी 1-2 पिढ्या तरी असं चालेल कदाचित की हाताने लिहायची उत्तरं आहेत, जोपर्यंत चालेल तोपर्यंत या सुंदर अक्षराला आणि कॅलिग्राफीला मरण नाहीये. त्यावर नक्की कुणाची चांगली उपजीविका, आणि कितीतरी असे कलावंत आहेत की जे केवळ कॅलिग्राफी करून किंवा सुंदर अक्षराचे वर्ग घेऊन उपजीविका करतायत.
1: छान. लग्नपत्रिकेकडे मी वळणार होतो, म्हणजे तुम्ही स्वतःच्या लग्नाच्याही लग्नपत्रिका त्या किती काढल्या आणि ते काय?
0: माझ्या लग्नाच्या 350 लग्नपत्रिका ह्या मी स्वतः हाताने लिहिलेल्या होत्या आणि त्याचा क्रायटेरिया हा होता की एक लग्नपत्रिका दुसरी सारखी असता कामा नाही.
1: बापरे.
0: आणि या लग्नपत्रिका लोकांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत की अरे ही तुझी लग्नपत्रिका हाताने लिहिलेली आहे. तर तो एक क्रायटेरिया महत्वाचा होता, म्हणजे सारखेपणा ठेवून लग्नपत्रिका लिहिणं खूप सोपं होतं, परंतु प्रत्येक लग्नपत्रिका ही आधीच्या पत्रिकेपेक्षा वेगळी असली पाहिजे हा क्रायटेरिया मी ठेवला होता. तर तो एक आनंदाचा भाग होता, म्हणजे लग्नाचा जितका आनंद होताच, होता की नव्हता तो नंतर पाहता येईल, पण तो लिहिताना खूप आनंद मिळाला मला. आणि एरवी सुद्धा लिहिताना मला खूप छान वाटतं. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की योगा आणि मनशांती, तर मला लेखन करताना खूप छान वाटतं, मनशांतीचा अनुभव मिळतो मला.
1: छान. म्हणजे त्या लग्नपत्रिकेतून 350 थोडक्यात तुम्ही वेगवेगळ्या कलाकृती निर्माण केल्या असं म्हणायला पाहिजे पत्रिकेच्या माध्यमातून. वधूवरांच्या दोन्हीकडच्या होत्या त्या?
0: नाही, माझ्याकडच्या.
1: छान. तर जाता जाता एक मार्गदर्शन म्हणून काय सांगू शकाल आणि मग आपण या मुलाखतीचा निरोप घेऊया?
0: एक 2 गोष्टी मला सांगाव्याशी वाटतील की एक तर जे विद्यार्थी आहेत किंवा जी मोठी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा हा जो दागिना आहे सुंदर अक्षराचा म्हणा, कॅलिग्राफीचा म्हणा किंवा एखाद्या छंदाचा म्हणा, तो आपल्या अंगी बांधवावाच बांधवावा. सुंदर अक्षर करणं हे जास्तीत जास्त 1 महिन्याचं काम आहे. त्याचे 4-5 नियम आहेत, अगदी थोडक्यात ते सांगतो की अक्षरांची उंची सारखी असावी, शब्दा शब्दांमध्ये स्पष्ट अंतर असावं, शब्द एकमेकांना चिकटू देऊ नये आणि अक्षरांवरच्या रेषा ह्या पूर्ण सलग काढाव्या. म्हणजे इंग्रजीमधल्या 8 या अंकाची जर कोणी प्रॅक्टिस केली आणि मराठीमधल्या ळ ची प्रॅक्टिस केली आणि उभी रेष आणि आडवी रेष या 4 गोष्टींची जर एखाद्याने प्रॅक्टिस केली आणि मी जे नियम सांगितले त्याचा जर सराव केला तर कुणालाही अक्षर सुंदर करता येणं शक्य आहे. आणि ज्याचं अक्षर सुंदर आहे त्याला कॅलिग्राफी करणं हे अधिक सोपं पडतं, कारण ही अक्षरचित्र आहेत, ती अक्षरांची अशी सुंदर रचना की जी चित्रासारखी सुख देणारी व्हावी म्हणून तर त्याला कॅलिग्राफी म्हटलंय. तर ते कुणालाही शक्य आहे.

0: प्रयत्नाने शक्य आहे, त्यामध्ये सातत्य असायला हवं.
1: छान. तर ओंकार पाटील सर, मोत्यासारखं अक्षर असावं असं म्हणतात आणि ती कला तुम्हाला प्राप्त झालेली आहे, ती कला तुम्ही मोत्यासारख्या शब्दांमधून आमच्यापर्यंत मांडलीत. म्हणजे खरं तर आता व्हिडिओ नाही म्हणून तुम्ही त्या हातांनी सुद्धा दाखवत होतात की हे अक्षर खरंच किती सुंदर असावं, ते तुमच्या प्रत्येक वाक्यातून ते जाणवत होते. नुसतं ते वळणदार अक्षर तुमच्या लिहिण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ते तुम्ही पूर्णपणे स्वभावात उतरवलेलं आहे. तर जे काही तुम्ही स्वभावात तुमच्या उतरवलेलं आहे ते आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर अक्षरासाठी तुमची असली तळमळ तुम्ही त्यातून व्यक्त केलीत. आमच्या

अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. याचं सूत्रनिवेदन केलं होतं अजय गिजरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र, सकाळचे 10:12 झालेत. प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: आपण बोललो होतो की लोकांचा जनरली ऑपरेशन टाळण्याकडे कल असतो आणि म्हणून बरेच जण नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेत नाहीत. पण मग मला असं विचारायचंय की अशा वेळेला ऑपरेशन न करण्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का, त्याबद्दल आज बोलूया.
4: नक्कीच, छान प्रश्न विचारलाय तुम्ही. ऍक्च्युली ऑपरेशन जेव्हा गरज आहे आणि लोक टाळतात त्यामुळे त्यांच्या गुडघ्यामध्ये बरेच बदल होत राहतात.
3: बरं.
4: आणि नुसत्या गुडघ्यामध्ये नाही तर पूर्ण शरीरामध्ये त्याचा त्रास जाणवायला लागतो. की गुडघ्यांमध्ये रचना बिघडत राहते. की जसजसं ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण वाढतं तसतसं व्हायरस किंवा व्हाल्गस डिफॉर्मिटी व्हायला लागते. तसंच फिक्स फ्लेक्शन डिफॉर्मिटी म्हणजे गुडघा पूर्ण सरळ न होणं. आणि मग बरेच दिवस आपलं शरीर त्याच पद्धतीनं चालणं अडॉप्ट करायला लागतं.
3: अच्छा.
4: ऍक्च्युली दुखणं तर आहेच, त्यात हे डिफॉर्म गुडघे झाल्यामुळं आपल्या चालण्याची ढब बदलते.
3: बरं.
4: आणि मग त्याचा परिणाम खुब्यावर व्हायला लागतो, तुमच्या मणक्यावरही व्हायला लागतो.
3: बरं.
4: आणि एवढंच नाही तर ह्याच्यामुळं शस्त्रक्रिया पण कॉम्प्लिकेटेड होत राहते.
3: बरं.
4: वेळेत केल्यामुळं जेवढं शस्त्रक्रिया सरळ होणार आहे त्या मनानं पेशंटला जेव्हा डिफॉर्मिटी वाढते तेव्हा शस्त्रक्रियेचे काही अडचणी वाढतात. कधी कधी ह्याच्यामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर्स होतात.
3: ओके.
4: की ह्या सगळ्या बदललेल्या डिफॉर्मिटीमुळं पायाच्या हाडांमध्ये काही स्ट्रेस फ्रॅक्चर्स होतात. की वेगळ्या ठिकाणी स्ट्रेसेस बॉडीचे एकवटतात आणि तिथे फ्रॅक्चर सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि मग अशा वेळेस वेगळ्या पद्धतीचा सांधा वापरण्याची गरज भासते. आता हे झाले गुडघ्यावर होणारे परिणाम. आणि गुडघा सोडून पण शरीरावर पण ह्याचे काही परिणाम होतात.
3: ते कोणते कोणते याबद्दलही श्रोत्यांना सांगूयात. तत्पूर्वी श्रोते हो, सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, आपण बोलत होतो की ऑपरेशन टाळल्यामुळे सुद्धा काही साईड इफेक्ट्स होतात, तर शरीरावरती कोणते साईड इफेक्ट्स होतात?
4: हा, आणि हे आपण बोलण्याआधी मला असं नक्की सांगा असं वाटेल की हे गुडघ्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामुळं त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण तर बदलतं. जसं की लिगामेंट्स काही बाजूच्या टाईट होणार, काही बाजूच्या लांब होणार, तुमचे मसल्स पण वीक होणार. कारण तुमचं चालणं नाही म्हटल्यावर तुमचं क्वाड्रिसेप्स मधली ताकद कमी होणार, तुमचं गेट बदलणार, तुमचं चालणं फिरणं कमी होणार. आता चालणं फिरणं कमी झालं की साधारणपणे तुमच्या शरीरातल्या हाडांमधलं ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढायला

0: ऑस्टिओपोरोसिस वाढलं की बाकीचे अडचणी चालू होतात, फ्रॅक्चरची रिस्क वाढणार.
1: हो हो.
0: तुमचं चालण्याची ढब बदलल्यामुळे तुमच्या मणक्याची झीज वाढते. मणक्याची झीज वाढली की मणक्याचे प्रॉब्लेम चालू होतात. तुमचं चालणं फिरणं नसलं की तुम्हाला अँझायटी वाढते. तुमचं मन चार चौघात न गेल्यामुळे प्रसन्न राहत नाही.
1: बरोबर.
0: आणि मग मानसिक त्रास व्हायला लागतात, चिडचिड होणे किंवा मानसिक काही बाकीचे त्रास चालू होऊन जातात.
1: डिप्रेशन होतं.
0: हा, डिप्रेशन होतं, स्लीप डिस्टर्बन्सेस होतात. असं आपण हे दुष्ट चक्रात अडकत राहतो.
1: बरोबर.
0: म्हणून वेळच्या वेळी करून घेणं हे पेशंटच्या दृष्टीनं, म्हणजे नुसतं गुडघ्याच्या दृष्टीनं नाही तर ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीनं पेशंटसाठी फार महत्वाचं असतं.
1: अगदी.
0: चालणं फिरणं आपण बंद केलं की वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे परत आपण गुडघ्यांची झीज वाढवायला कारणीभूत ठरतो.
1: बरोबर.
0: आणि त्या वाढलेल्या वजनाचे मग बीपी आणि डायबिटीसवर होणारे परिणाम वेगळेच.
1: बरोबर.
0: हा,
1: त्यामुळे जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांनाही कन्सल्ट करूच शकता या बाबतीत. त्याचबरोबर सांध्यादुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर आबासाहेब गर्दे गेली जवळजवळ 20-21 वर्ष डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करत आहेत, सातत्यानं त्यासाठी सेवा देत आहेत. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रॅक्टिस चालत असते आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची खूप चांगली माहिती देत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: आता मी म्हटलं डॉक्टर, तसं डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार होतात त्यावर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत, तर डोळ्यांच्या पडद्याला वारंवार येणारी सूज हा विषय आता आपण घेणार आहोत.
6: बरोबर.
5: तर नेमकं डोळ्यांच्या पडद्याला सूज येते म्हणजे काय आणि डोळ्यांच्या पडद्याचं नेमकं महत्व काय आहे?
6: खरं तर प्रश्न खरंच छान आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पडदा म्हणजे काय. खरं तर आयुर्वेदानुसार पटल, संधी असे वेगवेगळे डोळ्याचे पार्ट सांगून ठेवलेत किंवा भाग सांगून ठेवलेत. पडदा खरं तर आपण समजायच्या भाषेत आपल्याला सांगता येईल, ऍलोपॅथीनुसार ज्याला रेटिना म्हटलं जातो तो म्हणजे पडदा. खरं तर ह्याचं रूप उगवत्या सूर्यासारखं असतं. उगवत्या सूर्याचा जसा रंग असतो तसं जनरली ह्याचा रंग आहे. ह्याला आयुर्वेदानुसार त्याला दृष्टी म्हटलं जातं आणि हा पडदा हा दृष्टीसाठी अनन्य साधारण महत्व आहे याचं. म्हणजे काय, खरं तर डोळा किंवा डोळ्याचा कोणताही भाग असा नाही जो दृष्टीसाठी महत्वाचा नाही. सगळाच महत्वाचा आहे, पण जी बाहेरून नजर येते, जे बाहेरून किरण येतात आणि पडद्यावरती पडतात आणि मग पडदा त्याचं रेकग्नायझेशन करतो, पडदा ती इमेज तयार करतो आणि ते मेंदूकडे पाठवली जाते. हे जे होतं ना जनरली हे पडद्याचं काम आहे. ज्यावेळेला पडद्याचे दोष यायला लागतात मग त्याचं मूळ पडद्याचं काम दिसणं हे असल्यामुळं दिसण्यातच आपल्याला वेगवेगळ्या विकृती दिसायला लागतात आणि त्यातलाच एक विकार, म्हणजे खूप विकार आहेत पडद्याचे, रक्तस्राव होतो, पडद्याला भोक पडतं, पडद्याची झीज व्हायला लागते, रेटिनल डिटॅचमेंट म्हणून एक प्रकार आहे म्हणजे पडदा फाटतो. तर हे असे पडद्याचे अनंत विकार आहेत, त्यातला एक म्हणजे पडद्याला वारंवार येणारी सूज. खरं तर सूज म्हटलं की लोकांना आपल्याला हाताची, पायाची, चेहऱ्याची सूज येते. आयुर्वेदानुसार ज्या स्रोतसातून जो भाव पदार्थ वाहतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस घटित असतं, म्हणजे तो अवयव थोडक्यात घटित असतो. आणि ज्या वेळेला असे विकार यायला लागतात त्यावेळेला त्या भागातल्या त्या भागाशी निगडीत भाव पदार्थांचा उद्रेक किंवा तिथं दोष वाढलेले असतात म्हणून ते विकार येतात आणि म्हणूनच सूज येते.
5: तर नेमकं डॉक्टर तुम्ही डोळ्याच्या पडद्याचं काम काय आणि ती सूज कशी येते याची माहिती दिलीत, पण आता या सूजेमुळे काय परिणाम होतात आणि ती सूज का येते याविषयीचंही जाणून घ्यायचंय, पण ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी

0: असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर, मग ही डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज नेमकी येते काय, त्याची कारण काय?
1: कसं आहे, कारण खूप आहेत. खर तर मुळात सूज काय समजून घ्या. आयुर्वेदात वेदना म्हटलं ना की प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल असं सांगितलंय. प्रतिलोम झालेला वायू म्हणजे काय? म्हणजे आपण नाव ऐकतो पूजेत, बऱ्याचदा पुजारी लोक म्हणतात प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. हे काय आहे? हे पाच वायूंची नाव आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान ही सगळी पाच वायूंची नाव आहेत. त्यांच्या गती ठरलेले आहेत. म्हणजे अपानाची गती खालची दिशा आहे, म्हणजे बेंबीपासून खालची दिशा आहे. ती बऱ्याच वेळेला बघा, काही लोकांना प्रचंड ढेकरा यायला लागतात. म्हणजे कुठेतरी हात जरी दाबला तर ढेकर येते.
0: अच्छा.
1: जेवण नसली झाली तरी ढेकर यायला लागते. म्हणजे ह्या ढेकऱ्या येतात, ह्याचं कारण काय? अपान ऊर्ध्व झाला, म्हणजे त्याची गती भेद झाला, गती उलटी झाली.
0: अच्छा.
1: असं व्हायला लागलं की मग शूल म्हणजे वेदना उत्पन्न व्हायला लागतात बऱ्याचदा. तसं ज्या वेळेला आपण चयापचय हॅम्पर व्हायला लागतं, आता लोकांना म्हटलं चयापचय म्हणजे फक्त पोटाशी संबंधित आहे असं वाटतं, तर तसं आयुर्वेदानं म्हटलेलं नाही. आयुर्वेदानुसार तीन दोष, वात, पित्त, कफ, सात धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सात धातू आहेत. ज्या वेळेला हे वात, पित्त, कफ ह्या सात धातूंना खराब करायला लागतात त्यावेळी विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग विकार उत्पन्न व्हायची प्रोसेस वेगवेगळी आहे. काय वेळेला ते धातू कमी व्हायला लागतात, काय वेळेला ते धातू वाढायला लागतात, काय वेळेला त्या धातूंची क्वालिटी खराब व्हायला लागते. तसं ज्या वेळेला चयापचय म्हणजे पोटातलं अन्न जसं पचतं, तसं प्रत्येक धातूचं चयापचय आहे. म्हणजे रसधातू, रक्तधातू, रक्तधातू बनतो रसापासून, त्यामुळं रक्तधातूचं अन्न हे रसधातू आहे. मग ते रसधातूपासून रक्त बनतं, मग त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो मांस बनणार आहे. म्हणजे भरण पोषण उत्सर्जन हे प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक धातूचं चालू असतं, ती म्हणजे चयापचय क्रिया. ज्या वेळेला त्याच्यात बिघाड व्हायला लागतो, जनरली आपण ऐकत असतो सूज केव्हा येते, जनरली लोकांना माहिती आहे. खरं तर प्रामुख्यानं तीन अवयवांशी संबंधित सूज असते. सगळ्या अंगावरती जी वेगळी सूज येते ती हृदयाशी संबंधित असते. म्हणजे बऱ्याचदा बघा हार्टच्या पेशंटना सूज आलेली बघता, दुसरं लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील तर सूज येते. आणि तिसरा अवयव म्हणजे वृक्क म्हणजे किडनी, किडनीशी संबंधित आजारपण मोठी असतील तरीही आपल्याला शरीरावरती सूज येत ही असते.
0: बरोबर. आणि ही सूज मला वाटतं बाह्य बाहेरून पण दिसते आणि आतून पण
1: असते,
0: त्यामुळे ती ओळखणं कठीण असतं. तर सुजेबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, सुजेबद्दल आता आपण बोलत होतो, डोळ्यांची सूज आहेच पण अजूनही कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते तुम्ही सांगत होता, तर सुजेबद्दल अजून काय सांगाल?
1: ही सूज जसं म्हणत होतो की तीन अवयवांशी प्रामुख्याने आहे. शरीरात कुठेही सूज येत असेल, म्हणजे ते शरीरात कुठेही असणारी सूज ही प्रामुख्यानं या तीन अवयवांशी संबंधित असते असं म्हटलं जातं. पण मग हे होण्यामागचं कारण काय? आता उरकाच्या किंवा किडनीच्या बाबतीत जेव्हा सूजेचा विचार करायला लागतो त्यावेळेला असं काय होतं की मग सूज यायला लागते? कसं आहे, आपण ज्या वेळेला पाणी पितो, ज्या वेळेला अन्न खातोय आणि ते पचवलं जाते आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार व्हायला लागतात. मग त्याच्या शरीरातला आहाराचा एक सारा भाग आहे, त्याच्यामुळे हे धातूचं परिपोषण होतं. किट्ट भाग म्हणजे मळ तयार होतो, मग मळ मोठ्या आतड्यात वेगळा होतो, मलमूत्र वेगळं होतं, लघवी वेगळी तयार होते आणि पुरुष म्हणजे स्टूल वेगळा तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. 24 तासात दोनदा जेवण आणि एकाला एक वेळेला शौचाला जाणे ही नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते, म्हणजे नुसतंच पोट खराब होतं अशातला भाग नाही, हे जसं स्टूलच्या बाबतीत आहे तसं युरिनच्या बाबतीत आहे. आणि रक्ताची शुद्धी ज्यावेळेला कमी व्हायला लागते, रक्तात ज्यावेळेला मळ साठायला लागतो, रक्तात ज्यावेळेला दोष साठायला लागतात, त्यावेळेला ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर

0: होती त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं आणि मग सूज यायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं, किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं म्हणजे काय, तर किडनीमधून जे रक्ताचं फिल्ट्रेशन होते ते फिल्ट्रेशन कमी व्हायला लागले. रक्ताचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे काय, तर रक्तातली घाण तिथं साठून राहणार आहे आणि ती साठून राहिली की मग शरीर हा आपला कोणताही टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून घेऊ शकत नाही. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर टाकतं आणि हे सगळे माध्यम हे सगळे पर्याय ज्यावेळेस बंद व्हायला लागतात त्यावेळी ते शरीरात साठायला लागतात आणि ते सुजेच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात.
1: डॉक्टर तुम्ही एकूणच सुजेबद्दल खूप चांगली माहिती दिली. तर डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज हा सुद्धा आणखी एक त्या सुजेतलाच एक प्रकार आहे, तर त्याविषयीची सुद्धा आणखीन काही आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण या भागात इथेच थांबूया. डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयीची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूया पीएन गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगी आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
7: नमस्कार.
4: सर, आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
7: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
4: हो,
7: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात.
4: खरं
7: आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
4: ओ बर.
7: की जे आतून हॉलो असतात पूर्णपणे.
4: बर.
7: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात. की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो.
4: बर.
7: आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
4: म्हणजे
7: हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठ हे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात. साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅमपर्यंत बसतं.
4: अच्छा.
7: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात. की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचाही होऊ शकतो.
4: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
7: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो

0: पॉलिशच्या अर्थाने वापरतो
1: की
0: रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
1: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: पीएन गाडगीळ अँड सन्स या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोतेहो आता ऐकूया शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोतेहो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आम्लपित्तची विविध लक्षणं आपण पाहिली, आम्लपित्त म्हणजे काय आपण पाहिलं, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती काही उपचार आहेत का आणि होमिओपॅथी आम्लपित्ताच्या विकारामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपण काय सांगू?
4: खूप चांगला प्रश्न विचारला आहात आपण. होमिओपॅथी आज सर्वश्रुत आहे. होमिओपॅथी जे कष्टदायक आजार आहेत किंवा जे आजार कुठेही बरे होत नाहीत ते होमिओपॅथीमध्ये बरे होतात अशी एक प्रकारची आता परंपरा किंवा एक प्रकारची रूढी जनमानसामध्ये तयार होत आहे. आजार हा मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, पण त्याचे कारण काय? मुळात होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण रुग्णाचा इतिहास गोळा करत असतो किंवा आजाराची माहिती गोळा करत असतो त्यावेळेस आपण त्याच्या कारणांकडे मुळात लक्ष देत असतो की मुळात हा आजार कुठल्या गोष्टीपासून झाला, हा आजार कसा वाढला आणि आता या आजाराचं स्वरूप काय. जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला, प्रत्येक गोष्टीला ह्या निसर्गामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ठरवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीप्रमाणे किंवा त्याच सिद्धांताप्रमाणे होमिओपॅथी आजाराचा विश्लेषण किंवा आजाराचा अभ्यास करत असते. ह्या आजार नेमका कसा सुरू झाला म्हणजे याची कारणं आपण लक्षात घेतो. ही कारणं शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात. बऱ्याचशा रुग्णांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं. तो अपेक्षाभंग असेल, जबाबदाऱ्यांचं टेन्शन असेल, परफॉर्मन्सचं टेन्शन असेल, घरातील क्षुल्लक वाद विवाद टेन्शन असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठली गोष्ट आपल्याला जी अपेक्षित आहे ती न घडल्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, अपमानांना खूप सामोरं जावं लागले असेल, वेगवेगळे मानसिक आघात मनावर होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी प्रथम मनावर होतो आणि त्याचं फलद्रूप किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याचे लक्षण ही आपल्याला शरीर रूपाने आपल्याला दिसून येत असतात. ही जशी मानसिक कारणं झाली त्याच पद्धतीने काही शारीरिक कारणं आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे चुकीचे अन्नपदार्थ खाणं, चुकीच्या विरुद्ध चवीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं, याचं अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर फास्ट फूड, जंक फूड. बऱ्याचशा गृहिणींना शिळं अन्न खाण्याची सवय असते. हे शिळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा आमवात होण्याचे चान्सेस खूप आहेत. शिळं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर ते ताजं होतं आणि ते खाल्लं तर काही त्रास होणार नाही हा खरं तर मुळात गैरसमज आहे. कृपया गृहिणींनी असं न करणं हेच योग्य राहील. जेवणाच्या सवयी चुकीच्या असणं किंवा झोपण्याच्या सवयी चुकीच्या असणं, रात्रभर जागत राहणं, वाचन करणं, टी व्ही पाहणं आणि नंतर बेरात्री झोपणं आणि सकाळी पुन्हा 10 उठणं हे खरं तर निसर्गाच्या विपरीत आहे. ज्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करत असतो, ज्यावेळेस आपण कारणांचा विचार करत असतो, त्यावेळेस आपण पाहिलं की मानसिक कारणं काय आहेत, शारीरिक

0: कारण आहेत, परंतु होमिओपॅथी आजार मुळासकट का बरा करू शकते? कारण होमिओपॅथी आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काम करते. त्या रुग्णाचा प्रकृतीपासून विकृतीपर्यंत किंवा निरोगी असल्यापासून आजारी होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा झाला, हा आजार ह्या व्यक्तीलाच का झाला, ह्या गोष्टींचा खूप सखोल उलगडा किंवा खूप अचूक अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो. आणि होमिओपॅथी खरं जर पाहिलं तर खूप निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे. जशी ती निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे खूप सुखकारक आहेत. खूप सोप्या पद्धतीने होमिओपॅथीची औषधं आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने विना दुष्परिणाम कायमस्वरूपी आजार बरा करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे. या आजारांचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही. मग तो आम्ल पित्ताचा त्रास विद्यार्थ्यामध्ये असू देत, गृहिणीमध्ये असू देत, वृद्धांमध्ये असू देत, मध्यम वयामध्ये असू देत, किंवा अगदी लहान मुलाला कुठला आजार असू देत, ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात. आणि एक संज्ञा आहे, उल्लंघन. आज काय होतंय ना की वयोमानानुसार ना आपलं वागणं असतं, ना आपलं राहणं असतं, ना आपला नैसर्गिक व्यवहार असतो. अगदी आपल्याला असंही दिसून येईल की पाचवीतला मुलगा हा दहावीतलं गणित सोडवतो. खरं पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे. हे कितीही चांगलं असलं तरी दिस इज ॲबनॉर्मल. लहान मुलांच्या आज ज्या आवडीनिवडी आहेत, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, ह्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे होतं काय नाही की जे आजार 40 नंतर किंवा ठराविक वयानंतर दिसून यायचे ते आज खूप लवकर दिसून येत आहेत. उल्लंघन हे वयात तर दिसून येतच, प्रकृतीमानामध्ये दिसून येतं. जर आपला नैसर्गिक जीवनशैली ही वयानुसार, प्रकृतीमानानुसार, ऋतुमानानुसार किंवा आजारानुसार ही जर नसेल तर आहे तो आजार वाढू शकतो, किंवा आपल्या गुणसूत्रानुसार किंवा आपल्या फॅमिली टेंडन्सीनुसार जे आजार सुप्तावस्थेत असतात ते आजार हळूहळू व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आम्लपित्त हे सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की आम्लपित्ताची ही सुरुवात ही खूप आधी कुठेतरी झालेली असते, परंतु रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याची व्याप्ती ही खूप वाढलेली असते. मग काही रुग्णांना सोरेसिसचा त्रास असेल, काहींना लायकन प्लॅनसचा त्रास असेल, काहींना ॲलर्जीचा त्रास असेल, काहींना डायबिटीसचा त्रास असेल, काहींना पित्ताशयाचे खडे असतील, काहींचं किडनी फेल्युअर झालं असेल, काहींना रक्तदाबाचा त्रास झाला असेल, काहींना संधिवाताचा त्रास झाला असेल, काहींना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबर स्पॉन्डिलॉसिस, मानपाट कंबरदुखीचे प्रॉब्लेम झाले असेल, स्मृतिमंश, लक्षात न राहणं, शुल्लक कारणांवरून चिडचिड करणं, अशा ह्या सगळ्या विपरीत किंवा टोकाची लक्षणं आपल्याला नंतर दिसून येतात. पण काळजी करण्याचं निश्चितच कारण नाही. ही सगळी लक्षणं खूप कष्टदायक जरी दिसत असतील किंवा घाबरवणारे हे आजार जरी असतील तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण आजाराच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर नक्कीच हा आजार मुळासकट बरा करण्याची नैसर्गिक ताकद ही होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: डॉक्टर, आम्लपित्ताचे दुष्परिणाम कोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर आम्लपित्ताचे दुष्परिणाम हे खूप गहन आहेत. जर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर तात्पुरते उपचार करत बसलो, ऐकिवातले उपचार करत बसलो किंवा स्वमनाने औषधं घेत बसलो, तर हा आजार मुरलेल्या आजारांमध्ये जातो. म्हणजेच काय की जो आजार खूप साधा आणि सोपा होता तो आपण आपल्या हाताने चुकीच्या औषधांमुळे तो अधिकाधिक कष्टदायक करतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की कॅटरॅक्ट किंवा डोळ्यांचे आजार होत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, संधिवाताचे त्रास सुरू झालेले आहेत, क्रिएटिनिन लेवल वाढलेलं आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढलेलं आहे, अचानक अंगाला सूज येत आहे किंवा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही आहे. आणि या सगळ्यांचं अगदी टोक जर म्हणायचं झालं ना तर काही लोकांना आतड्यांचे कॅन्सर देखील होऊ शकतात. म्हणजे जे शुल्लक असा आम्लपित्ताचा त्रास आहे तो आपल्या शरीरातला कुठलाही अवयव बाजूला सोडत नाही. मग भले तो हृदय असू देत किंवा श्वसनाचे विकार असू देत, पचन क्रियेमधले पित्ताशय असू देत, आतड्या असू देत, गुदद्वाराचा भाग असू देत, सांधे असू देत, आपली मानसिकता असू देत, आपले कान ना घशाचे आजार असू देत, ह्या सगळ्या सिस्टीमवर किंवा ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच जर आम्लपित्त आपण योग्य पद्धतीने समजू शकलो, आम्लपित्ताचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करू शकलो, योग्य होमिओपॅथिक उपचार जर आपण त्याला जोडीला देऊ शकलो, तर आपण आम्लपित्त आहे ह्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी

0: करू शकतो, नव्हे त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपण टाळू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी उपचार घेताना आपण हा विचार करा, किंवा उपचार घेण्यापूर्वी आपण हा विचार करा की मला कुठलाही दुष्परिणामांपर्यंत जाण्याचं नाही आहे. जो आजार आत्ता क्षुल्लक आहे किंवा जो आजार आत्ता सुरुवातीलाच आहे, याला मला इथेच थांबवायचा आहे आणि इथे थांबवून याला समूळ नष्ट करायचं आहे, आणि ते म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून.
1: आम्लपित्ताचा आजार हा जरी साधा वाटत असला तरी संपूर्ण शरीरावरती त्याचे मोठे दुष्परिणाम होतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार आणि होमिओपॅथीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
3: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
2: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया ओळख बाजारपेठेची. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
6: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
7: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
6: फ्रेंड्स, आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान युगात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक झालंय. चांगली वेल्थ क्रिएट करायची म्हटल्यानंतर चांगला ऍडवायझर देखील असणं तितकंच महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये असतात फायनान्शियल ऍडवायझर वगैरे, आपल्या इथे सातारात कुठे आलंय? तर याच प्रश्नाची उकल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकला की नक्कीच होईल. कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईड बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. चला तर मग गिरीशा वेल्थचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शंकरा करपे सरांकडून जाणून घेऊयात वेल्थ क्रिएशन बद्दल अधिक माहिती. हॅलो सर.
8: हॅलो
6: सर. ओळख बाजारपेठेची यामधील वाटचाल श्रीमंत इकडे या विशेष सदरात आपलं मनापासून स्वागत.
8: धन्यवाद.
6: सर, मला नुकताच जॉब लागलाय आणि मला माझी सॅलरी योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायची.
8: तुम्ही जॉब लागल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट कडे वळलात हीच खूप चांगली बाब आहे. महागाई, गुंतवणुकीचे पर्याय, कर योजना, सेवानिवृत्ती नियोजन, अपघाती सुरक्षा, कुटुंबाची गरज, मुलांचे शिक्षण, लग्न, घराचं स्वप्न, हे सगळे घटक वेल्थ मॅनेजमेंटशी जोडलेले आहेत.
6: अगदी खरंय सर.
8: तुम्ही पैसा किती कमवता यापेक्षा तो कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या कंपनीमध्ये तुमच्या इन्कम नुसार तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व जबाबदाऱ्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं जातं. आता तुमच्या करिअरची इनिशियल स्टेज आहे तर आपण सुरुवात SIP पासून करूया.
6: सर, SIP म्हणजे काय?
8: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते. तुम्हाला एक लाईव्ह डेटा दाखवतो. हे आपले क्लायंट आहेत, त्यांनी गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू.
6: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
8: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत. सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं. आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे.
6: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
8: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात. त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा.
6: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये.
8: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. रोजच्या रोज ट्रेडिंग करून

0: तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो. शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिसवरती असतात. दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं.
1: फॅन्टॅस्टिक.
0: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे. साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाईप केलं आहे. आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे. तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय. त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो. शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो. तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पार्ट टाइम फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
1: ऑसम सर. SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते. मला तुमचा नंबर देता का?
0: 73-87-88-12-79.
1: 73-87-88-12-79. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ पुणे.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा

0: अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअप वर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेव आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:40 आणि 32 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश अणावकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
2: बुकिंग सुरू.
4: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
5: सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात संगीतकार श्रीनिवास खळे.

0: बेतले जर कधी जीवाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा

0: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
2: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 99 08.
2: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
4: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
5: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1 H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
7: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
6: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
8: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
9: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
10: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
9: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते होता शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांची रचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

ही रचना होती आरती प्रभू यांची, स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:25 झालेत. प्रसारित करीत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल उमप यांची रचना, संगीतकार मधुकर पाठक आणि स्वर आहे सहकाऱ्यांसमवेत विठ्ठल उमप यांचा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
6: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
6: संपर्क 83-29-72-94-98.
7: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
8: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
7: आणि कपडे?
8: अगं बाई, तू राहिलेस की हो.
7: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
8: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
7: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
8: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
9: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
8: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
9: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
8: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
9: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
8: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
9: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
8: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95-185-68-006.
10: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
4: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेशवर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
4: आता आकर्षक असे

0: सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
1: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
0: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
3: संपर्क 84082993 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
2: नियम आणि अटी लागू।
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा सातारातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
5: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस।
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
4: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in। कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256।
6: पाइल्स, फिस्चुला, फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात।
7: श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत। लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात।
6: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000। अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध।
7: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी। नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये।
6: संपर्क 82081 33982।
8: लोकगीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया परशुराम तायबडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत, संगीतकार मधुकर पाठक।

0: से खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
2: आजच प्रवेश निश्चित करा। YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।
0: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट।
1: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
0: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-2845-4570।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
4: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
5: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
6: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
5: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
5: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
6: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
5: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
6: स्मार्ट क्लासरूम,
5: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
6: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
5: आजच प्रवेश निश्चित करा।
6: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
5: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।

0: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45
2: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू
3: ऍट 64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64
2: बुकिंग सुरू
4: बागडे बंधू सराफ सातारा रोड जिल्हा सातारा फोन 91 68 227 325
3: बागडे बंधू सराफ नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे
5: बेतले जर कधी जीवाशी DCC उभी आहे पाठीशी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल
3: सातारा DCC बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू
6: प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
7: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग मोती चौक सातारा 88 05 98 99 08
6: ईशा टीचर्स ट्रेनिंग थेट अनुभव पण उत्तम करिअर पण
8: मंदार ट्रेडर्स हँड टूल्स पॉवर टूल्स वेल्डिंग मशीन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स प्रेशर गेजेस कंज्युमेबल्स ॲडेसिव्ह लुब्रिकंट्स सेफ्टी इक्विपमेंट्स स्प्रे पेंट्स न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही
9: मंदार ट्रेडर्स 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1 H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804
10: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली रचना संगीतकार मधुकर पाठक

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन

0: त्वरित कन्फर्म करा 97686 68 37।
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
2: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in, कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
7: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव,
7: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
8: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
7: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
9: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
10: देत आहे 18 महिने मुदतीची
9: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
10: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
9: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
10: संपर्क 84082939 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
9: नियम आणि अटी लागू।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
11: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
12: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
11: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। प्रवेश सुरू।
12: संपर्क 83 29 72 94 98।
13: रोज रोज हवे हवे,
14: ताजे ताजे, नवे नवे,
13: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
15: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
16: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
17: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
16: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
17: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
16: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
18: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा, अधिक मास महोत्सव।

0: उत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे.
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
0: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
4: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट विजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेलची
5: संपर्क, मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15,
5: 021 62 22 45.
6: ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी. श्रोतेहो, सकाळचे 11:30 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत काही गझल गीतं. गझल म्हणजे भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर प्रकार. प्रेम, विरह, आठवणी अशा अनेक भावना आपल्याला गझलांमधून ऐकायला मिळतात. हिंदी चित्रपटमधल्या अशा अनेक सुंदर गझलांनी आपलं मन जिंकलेलं आहे. त्यातल्याच काही निवडक गझलांचा आनंद आज आपण घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या स्वरातली मखदूम मोहिउद्दीन यांची रचना, संगीतकार खय्याम आणि चित्रपट आहे बाजार.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आपल्या सगळ्या संगीत प्रेमींना अतिशय आवडणारी आणि मनाला भिडणारी रचना. अर्थ या चित्रपटातील या गझल गीतात हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना खूप सुंदर पद्धतीनं व्यक्त झाली आहे. स्वर आहे जगजीत सिंग यांचा, रचना आहे कैफी आझमी यांची.

हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना व्यक्त करणारी रचना श्रोते हो आपण ऐकलीत. आता जे गझलगीत आपण ऐकणार आहोत त्यात मनाशी चालणारा संवाद खूप साध्या आणि भावपूर्ण शब्दात मांडलाय जा निसार अख्तर यांनी. आपल्या मनात येणारे प्रश्न, अस्वस्थता आणि काही उत्तरं न मिळाल्याची भावना या रचनेतून व्यक्त होते आणि म्हणूनच ही गझल प्रत्येकाला आपलीशी वाटते. खय्याम यांचं संगीत शब्दांना साधेसं आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांमुळे ही गझल आणखीनच श्रवणीय होते. चित्रपट आहे रजिया सुलतान.

मनाशी चाललेला संवाद श्रोते हो या गीतामध्ये आपण ऐकलात. आता उमरावजान या चित्रपटातील या गझलेला टाळून पुढे जाताच येत नाही. या रचनेत आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांमुळे निर्माण झालेली वेदना, एकटेपणा आणि हरवलेपण खूप साध्या पण प्रभावी शब्दात व्यक्त झाले. स्वतःच्या आयुष्याकडे मागं वळून पाहताना मनात येणारे प्रश्न, असहायता या गझलेत आपल्याला जाणवते. म्हणूनच ही गझल ऐकताना मन थोडं शांत होतं, पण आतून मात्र आपण तुटत जातो. रचना आहे शहरयार यांची, संगीत खय्याम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा. ऐकूया उमरावजान या चित्रपटातलं हे गझल गीत.

उमरावजान या चित्रपटातील या रचनेतून वेदना एकटेपणा हरवले पण आपण अनुभवलं. श्रोतेहो, आपल्या आयुष्यातले काही क्षण खूप खास असतात. ते क्षण शब्दांपेक्षा भावनांमधूनच जास्त व्यक्त करता येतात आणि तेच क्षण आपल्याला जपून ठेवावेत असं मनाला वाटत राहतं. ही भावना ज्या रचनेतून व्यक्त होते अशी खूप गोड आणि मनाला स्पर्श करणारी सुप्रसिद्ध रचना प्रेमगीत या चित्रपटातली ही रचना इंदिवर यांची.

भावपूर्ण सुरेल प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल या आशेसह आता इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट होईलच अशाच एका सुंदर कार्यक्रमामध्ये. सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात आपण ऐकलेत बाजार, अर्थ, रजिया सुलतान, उमराव जान आणि प्रेमगीत या चित्रपटातील काही रचना. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण.

0: 10 लाखांची लॉटरी मला वाव
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज 11 जून आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी हो ना आज सोशल मीडियाचा काळ आहे पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्वाचं मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे त्यांना खेळण्यासाठी वेळ स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागा सुद्धा महत्वाच्या असतात तर भगिनींनो खेळाच्या महत्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्वाचा तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे बालपणाच्या विकासात खेळाचं महत्व अधोरेखित करणं मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्व त्यांना पटवून देऊया

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपर पासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं. हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मग आत गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह.
0: हो.
1: हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्या बरोबर बरेच जण नागपुरात पण करतायत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून, नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रेमध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या, एक वीत भर म्हणा, त्या ट्रेमध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटंसं झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला, किंवा गिटार आहे बाजूला, किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वित्तीच्या बरोबरच्या ट्रेमध्ये किंवा छोट्याशा पॉटमध्ये आपल्याला करता येत.
0: हो, अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारण ती मला असं वाटतं याला फेअरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेअरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेअरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेअरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेअरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाहीत, पाथवी आहे, झुला आहे, असं घ्या, भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो. आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी, म्हणजे आपण जे काही काम करतो घरात थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
0: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं, तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
1: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो. आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद.

0: मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली, त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्यासमोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला, म्हणूनच मी समोर गेले.
1: हो, मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आहे आम्हाला.
0: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला, किंवा पाईपलाईन, किंवा कंपाऊंड वॉल, किंवा झाडं, इव्हन तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं. पानांची निवड करायला मला थोडंसं शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपली जी लॉनची लादी असते, ती लादी छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा, किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा,
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलं, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं, मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोट्याशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली 2 चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे. ते गार्डन तर नाही, ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल, ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं सगळे घरातले, किती सुंदर दिसतंय लॉन, किती छान झालंय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो, पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात, टेबलवर, कुठेही ठेवू शकत होता, ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे, मला इथून बुके घ्यायचंय, तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझा खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल, म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय, मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाही. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचंय, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते, लक्ष्मी घरी येते, नाही कशाला म्हणा, 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करता, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात, तर छोटस मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडस टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं, तर अशी ती माती तयार होते. आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं, ती झाडं याच्यात लहान पानाची, आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्यासमोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं.
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट.
1: बरं.
0: आणि छोटी झाडं 2-3.
1: हो. आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात.
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं, आपण गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच

0: दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो, मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा, टेबल म्हणा, मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता?
0: पहिले मी विकत घेतले, पण एक बेंच, सुंदर बेंच, आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता, अडीच तीन हजाराला मिळतो. मी अडीच तीन हजाराचा बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार?
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो, मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला, हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं, म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला?
0: शिकत, म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील.
1: हो,
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर.
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाथवे मधनं तुम्ही जाताना आर्चेवरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान, हे सगळं बघायला. मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतं.
1: अरे वा, सगळी तयारी होत असेल.
0: हा, तुम्ही जर तयारी करून ठेवली एक 15-20 म्हणजे तुमचं बेंच, अर्थात बेंच अर्ध्या तासात नाही बनतो, आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात, पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच. आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर. तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी.
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून चार दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकतं.
1: बरोबर. पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीतला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन्स लावायला सुरुवात केली.
1: बरं.
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्समध्ये मला बराच छान रिस्पॉन्स, म्हणजे मी एकही पॉट, एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्समध्येच राहते, हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा. नाही, केवढ्याला आहे एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे त्याला, मेहनत आहे तुमची,
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं, या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर. थोडस झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना, की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात?
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण
1: वापरू शकतो. बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढती असतील, पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35 वर्ष 40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात

0: ने लावलाय ते मला थोडंसं खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते. मी वरून प्रुनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्साईचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावी लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं. आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
0: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मग अशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत. मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं. मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाही आहे पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात आणि तर छानच असतात. इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात. त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं.
1: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
0: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती,
1: बरं,
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीतनं तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे. पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं,
1: बरं,
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
1: वा वा वा.
0: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
1: बघा ना, म्हणजे तुमची आवड किंवा छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला. आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना?
0: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात. मग तुझी मुलगी आहे का घरी, का मी पाठवतेस का तिला? मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत, त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत,
1: बरं,
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय.
1: बरोबर.
0: तर मला हे करायला अजून आवडेल, तयार होईल.
1: म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतो आणि आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत, तुम्ही काय सांगाल?
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी. पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठे खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो. समजा एखाद्या फॅमिलीन, छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मिनिएचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं. आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं, जे बाहेर नाही करू शकत. आपण बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्याला. पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवर ना हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री, छोटस ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी होत चाललेले,
0: हो,
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे. आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे, कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत. आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे, कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे. पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: लगेच आगळले.
1: बरं, ऐकूया हे गीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकतो आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डन बद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहे. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्स मध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरी मध्ये तुम्ही बघाल, कोणी यंग मुलगी नाही आहे, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस.
0: हो,
1: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या, कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांड आहे, जी घागर आहे त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ

0: स्किन हे कॅरी केलेलं आहे.
1: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
0: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की हा फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट
1: बरोबर,
0: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
1: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना.
0: हँडमेड वस्तू तुम्हाला महागच मिळणार.
1: बरोबर. मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवल्या का?
0: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केट मध्ये ठेवून फळं देऊ शकता.
1: हो,
0: म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूज पेपरचा स्टँड आहे.
1: हो,
0: मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता, असं डस्टबिन म्हणतो आपण त्याला.
1: हो,
0: ती पण, पण सुखी, याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
1: हो, हो.
0: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या पण. माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा. आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना? कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो, आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं, म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो. पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर युज केला, म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते. एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर.
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात, आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर.
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार.
1: हो,
0: की हे तू बनवलंय साधना.
1: हो,
0: म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं आहे.
1: हो, मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे.
1: हो,
0: आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो, म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत. पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षोनवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपले आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रुपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बर, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे आणि असं असं. तो आनंद पैशात मिळण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं वाटतं की

0: गृहिणींनी करायला हरकत नाही, त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते, तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग, फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत. त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोललात, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड हानिकारक आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन, समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घराबाजूने असे वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला, तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे, पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डनमध्ये उतरवत असाल,
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलेलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली थंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणा सुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषय या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉ. भारती सुदामे. ऐकूया तर.

मयुरारे पानांचे मधुगीत गाऊने थेंबांचे पदिन उपर बांधुने रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करिलयकारा मयुरारे फुलवित येरे पिसारा. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसले, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू, नको नको तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा, बिचारा. पुरे हा, मला माहीत आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग, ऐकव ना, किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना, कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा, ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं, अंबरातीला निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेख तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुई थुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होत. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात, आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं. त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे, अगदी आंब्याच्या वनात नाच रे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं. जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊने. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचं, पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली

तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात, मन पटकन म्हणतं, सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे, बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल? जिथवर नजर ठरेल तिथवर फुलेल्याचे बहरलेले पसरलेले ताटवे, जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग? आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी, त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश, आहा, त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली, धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून? आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो, कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना? मन पुन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा, नीला नीला ये गगन, उसपे बादलों की पालकी उड़ा रही है पवन, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, एक किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, तपस्वियों सी अटल है ये पर्वतों की चोटियां, ये सरपसी घुमेरदार घेरदार घाटियां, ध्वजा से खड़े हुए वृक्ष है देवदार के, बगीचे ये गुलाब के, गलीचे ये गुलाब के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है.

हे बघितलं ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे या कुलवाया स्वप्न धरेची तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रवी वर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो होताच येत असेल. प्रत्यक्ष नसेल कदाचित पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो,

सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायची असोत, किंवा अंतराळातले ग्रह तारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळी लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, उठुनी मी ही राखे मधुनी धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्ष दीप घन तिमिरांतरी, तेवे न मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटतं म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता, होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना! जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होतं असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, खत्म होती है जब स्याही उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होत तेव्हा काहीतरी निर्माण होत. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेत पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात.

असंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आरत पुकारी. अवती भोवती असून दिसेना, शोधितोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात, तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हसो तो वो खिल खिला कर हसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी, नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचं आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक

मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे. 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला. सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी

आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

मैंने नहीं तो

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर

डायरेक्टर आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरु असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध

देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित
अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक

0: शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दर्शकों को मंत्रमुग्ध किया. लगभग 8 दशकों से भीमव्वा का नाम तोगलू गोम्बेता के पर्याय के रूप में जाना जाता है
2: और उनके जो प्रदर्शन होते हैं वो पौराणिक कथाओं, संगीत और भावपूर्ण कठपुतली आंदोलनों के मिश्रण के लिए जाने जाते हैं आरती. और बहुत दशकों जो दर्शकों को मंत्रमुग्ध करने के साथ साथ जो वहां के लोक परंपराएं हैं उसके साथ में एक जुड़ाव भी महसूस करवाते हैं.
1: बिल्कुल. और सीमित संसाधनों और घटती लोकप्रियता के बावजूद भीमव्वा ने गांव और कस्बों में व्यापक यात्राएं की और पारंपरिक कलाओं को जीवित रखने के लिए संघर्षरत ग्रामीण कलाकारों के लिए एक प्रेरणा का स्रोत बनी.
2: पारंपरिक कठपुतली कला जो विलुप्त हो रही थी और खतरे में जा रही थी क्योंकि ऐसी कला है ना जिन्हें बहुत लोग नहीं जानते, तो जब उन्होंने इस खतरे को भांपा तो युवा पीढ़ियों को प्रशिक्षित करने का बीड़ा भी उन्होंने उठाया कि भाई जो चीज उन्होंने खुद सीखी है वो आने वाली पीढ़ी है वो भी सीख सके, ताकि जो तोगलू गोम्बे याता की जो कला है इसके अस्तित्व के लिए जो भी जरूरी ज्ञान है, कौशल है, वो उन तक भी उसे पहुंचा सके.
1: बिल्कुल. और उनकी कार्यशालाओं और मार्गदर्शन ने कठपुतली कलाकारों की एक नई पीढ़ी तैयार की है जिससे ये कला आज भी जीवंत और प्रासंगिक बनी हुई है. उनके मार्गदर्शन में उनका परिवार प्रमुख महाकाव्यों और लोक कथाओं का मंचन करता चला आ रहा है
2: और ये जो मंचन वो करते आ रहे हैं इससे कर्नाटक की जो सांस्कृतिक विरासत है वो देखिए ना आज भी संरक्षित है. और उनके दर्शन केवल मनोरंजन ही नहीं देते हैं लोगों को बल्कि उनका जो प्रतीकात्मक महत्व है

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवा वाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही

0: ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
0: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
0: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझा वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, कधीही तुझा वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मला

0: पहा, त्यांची सेवा कर. लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
1: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
0: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
0: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, तापहरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन

0: एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: ताने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खान्देशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतर

0: ही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ. ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ. हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. ही माय थोर होईल, वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
0: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे, म्हणजेच करू किंवा मरू, हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली, तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी

0: आणि आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदतेने ओलावलेले होते.
1: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता. कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले. पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
0: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 1 मे 1947. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
1: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
0: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी अंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
0: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
1: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशी

0: आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझ्या घरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल, पण संस्कारांचा स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल.

असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार जैन यांची

यांनी जाहीर केला. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा केसी वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पीव्ही

सिंधूनं भारताच्या ईशाराणी बरुहाचा 22-21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13-21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या यमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकेल ओवन आणि डायलन सोएडजसा या जोडीवर 21-17-21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणित चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेराही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफाने 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची की आता 40 दिवसांची स्पर्धा होती. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेले आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा, मी मगाशी म्हणलं तसं, फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेतेपदक पटकावलेली आहे, त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला.

0: आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमती जमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढी पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्देसारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4,033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडस आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघाबद्दल तुम्ही थोडस आपल्या श्रोत्यांना सांगू
0: शकता. अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नये का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र ठरतो, किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडनी पात्रता फेरी जिंकतो, तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तो भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इट्सेल्फ हे मोठं आव्हान आहे. त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिग्वा सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेट आहेत, त्यातले काही पात्र झाले होते, ते उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली गतविजेते, तेव्हाच्या गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतं, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला मिलारियाल असेल, किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅन्डियागो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधलं जगातले आघाडीच्या लीग स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉलसाठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष, आता केप वर्देचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीनी सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियात आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग आहे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश, अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत, आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता

0: कारण की अमेरिका इराण युद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची, आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची इराणच्या कोट्याची तिकीटं पण रद्द केलेली आहेत. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि तुम्हाला ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
1: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल.
0: बरोबर.
1: इथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर चार वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती आणि त्यावेळेला रशियानी युद्धखोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफानी एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही, फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. किंबहुना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक टू म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉ चा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहितीये की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याच्यामुळे दूर आहे की सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर टेक थ्री जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलंय. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प त्यांना शांतता पुरस्कार देणं आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हास यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ला ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊक आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला, जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50s दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला की जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हतं, तर फिफानी आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 2022 ला कतारमध्ये एक राग उठाणून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाईज करणार. त्याच्यामुळे साईडच्या UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती, त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यामुळे कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळच्या स्पर्धेतून तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा, किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
2: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेषमध्ये.

श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: नमस्कार श्रोते हो, 103.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजले. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 11 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. करुणी जलसंधारणात प्रगती, ग्रामस्थ अतिउद्योगी बनती. मंडळी, कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे अवॉर्ड संस्था साताऱ्याच्या सचिव ऍडव्होकेट नीलिमा कदम यांनी, आणि यात सहभागी आहेत श्रेया गोलीवडेकर, सुप्रिया मोरे आणि ऍडव्होकेट नीलिमा कदम. अगं भाई, किती वाजले, अजून रखमा कशी आली नाही? सगळ्या बायका आल्या आणि आता हिला फोन लावावा का काय? कोण?
1: थांबा थांबा थांबा, कसाब आली बघा मी,
0: आलीस काच म्हणलं आता फोन करावा बाई तुला. कारण इतक्या सगळ्या आता बायका आल्यात. मॅडम येतील आता.
1: होय होय, ही काय आली मी, अहो जरा घरातली कामं आवरली म्हणलं आपल्या इथं गप्पा मारत बसलं की उशीर होतोय. मग घरची कामं सगळी खोळामत्यात बघा.
0: बरोबर,
1: म्हणून म्हणलं घरातला आवरून यावं आणि मग निवांत तुमच्या बरोबर मीटिंग आहे ती मीटिंग अटेंड करावी.
0: बरोबर बरोबर, आता मॅडम येतील बघतो.
1: आल्या का मॅडमचा फोन?
0: आलाय कितीच, की 5 मिनिटात येतील म्हणून. रकमा कशी आली नाही?
1: बरोबर, म्हणजे येळेत आली म्हणजे मॅडम नंतर
2: तुम्हाला. मला वाटलंच तुम्ही माझी वाट बघत असणार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार
2: नमस्कार, कसे आहात सगळेजण?
1: मजेत आहे बघा सगळे.
0: आणि बघा की सगळ्या बायका आल्यात बघा, आणि तुमच्याकडनं सगळं आम्हाला माहिती करून घ्यायचे म्हटलंय का नाही? त्यांना सांगितलं
2: म्हणजे ठरल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या महिलांना गेला भेटला, सगळ्यांना गोळा करून
1: आणलंय.
2: दिसतंय सगळ्या महिला छान छान,
0: सगळ्यांना निर्माण झाली आहोत.
1: नमस्कार. बर मॅडम, तुम्ही बसा बरं इथं आधी बसा या, नाहीतर आपल्या गप्पा रंगल्या की उभं राहून बोलू आपण. जरा ही घ्या पाणी घ्या पहिलं. बरं,
2: थँक्यू थँक्यू. बरं, आता पुढे काय करायचं
1: मॅडम? मला एक बघा प्रश्न होता.
2: हा हा, बस रकमाताई, तुमचा प्रश्न आणि उत्तर सगळी मला आता माहिती
1: झाली. मग सांगा आता तुम्ही.
2: प्रश्न काय होता त्याची उत्तरं मी तुम्हाला माझ्याच बोलण्यात ना सगळी देते. आता हेच ना, मला माहितीये तुम्हाला मागच्या वेळेला मी शेतकरी उत्पादक कंपनी त्याची सुरुवात करून दिली होती, त्याच्याबद्दलच माहिती करून घ्यायची.
1: बरोबर मॅडम, तुम्ही मन कवडे आहे की
2: तुमच्या मनात काय आहे ती मला कळतं आणि माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला कळतं.
1: बरोबर,
2: आपली चांगली गट्टी जमली. बरं ठीक आहे, आता जास्त गप्पा न मारता आपण मुद्द्याला हात घालूया. आता मला सांगा की तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे,
1: ठीक
2: आहे? म्हणजे ज्या उपस्थित सगळ्या तुमच्या मैत्रिणी आहेत, मैत्रिणीला पण रकमाताईनी कसाबानी जे सांगितलंय की शेतकरी उत्पादक कंपनीची आज आपल्याला माहिती मिळणार आहे, तर ती माहिती मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगते. आता लक्षात घ्या की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, तर शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन एकत्र स्थापन केलेली जी कंपनी आहे ती म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. हा बरोबर, जसा तुमचा गट आहे तसं हे थोडंसं मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची कंपनी
1: शेतकरी.
2: बरोबर बरोबर, आणि शेतकऱ्यांसाठीच ती शेतकरी उत्पादक कंपनी असते. आता ह्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तुम्ही म्हणाल की काय करायचं, तर आपला जो शेतीमाल आहे तर तो शेतीमाल आपण उत्पादन करतो, है की नाही? तर त्या उत्पादन केलेला शेतीमाल प्रत्येक वेळेला सगळ्याच विकला जातो का? तर नाहीये. हा, तर बऱ्याच वेळेला जास्त एकाच वेळेला सगळ्यांचं उत्पादन आलं तर आपल्याला आपला शेतीमाल काही वेळेला प्रक्रिया करावा लागतो.

0: आहे की नाही, त्याला साठवण करायला लागते, त्याची विक्री असेल, त्याची बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची असेल किंवा शेतीपूरक काही व्यवसाय असतील, तर हे सगळं आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करू शकतो.
1: बरोबर.
0: आता कंपनी ऍक्ट 2013 अंतर्गत नोंदणी करावी लागते ही शेतकरी उत्पादक कंपनी. जसं आपला शेतकरी गट आपण म्हटलं की आत्माच्या कृषी विभागाच्या आत्माच्या अंतर्गत आपल्याला नोंदणी करावा लागतो, तसा हा कंपनी ऍक्ट खाली नोंदणी करायला लागते ही कंपनी आपल्याला. आता तुम्हाला पुढचा प्रश्न, तो बी मला माहिती आहे रकमात आहे ना, काय प्रश्न असेल की आता तुम्ही म्हणाल की आम्ही शेतकरी गट स्थापन केलाय, मग आता ही शेतकरी कंपनी करायची काय गरज आहे?
1: बरोबर. महिलांची काय
0: करायची? हा, तर महत्वाचं काय आहे की ही शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपल्या महिला, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की सगळ्यात जास्त वेळ काम कोण करतं शेतामध्ये? आपणच. की त्यामुळं आपल्या शेतामध्ये महिला शेतकरी खूप मोठं योगदान देत असतात. पण त्यांनी जे तयार केलेला जो माल आहे तर त्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर प्रशिक्षण मिळालं पाहिजे, प्रक्रिया उद्योग कसा करायचा त्याचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे, आणि कुठलाही व्यवसाय मोठा करायचा असेल तर आपल्याला भांडवल घ्यायला पाहिजे, भांडवल मिळायला पाहिजे, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या महिलांचं स्थान निर्माण व्हावं, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग व्हावा, आणि महिलांची सेपरेट महिला उत्पादक कंपनी असेल तर समाजामध्ये त्याचं एक वेगळं स्थान निर्माण होतं. म्हणून आपण, मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांचं एवढं चांगलं जमलंय, सगळ्या तुम्ही एकत्र आलाय, तर आपण ही शेतकरी गटांची मिळून आपण शेतकरी उत्पादक कंपनी काढूया. आता आणखीन बघितलं तुम्ही की पुढचे, मला माहितीये अक्कासाहेबांच्या मनात काहीतरी प्रश्न असेल, पुढच्या सविता त्यांच्या मनात काय असेल की अजून काय होतं, फायदा काय, गरजा काय आहे, त्या सगळ्यात महत्वाचं काय की आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होतं, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक सक्षमीकरण, हे असं सक्षमीकरण होतं. आपलं जी उत्पादित केलेला माल आहे आपला शेतीमाल, तर त्याला योग्य भाव मिळतो, योग्य बाजारपेठ मिळती
1: नाव असल्यामुळे.
0: बरोबर बरोबर. तर आपल्या गावामधले जे शेतकरी बचत गट आहेत, तर ह्या शेतकरी बचत गटांना सुद्धा व्यवसायाची संधी मिळू शकते, है की नाही? म्हणजे तुम्ही एखादा माल उत्पादित केला मोठ्या प्रमाणावर, तर कुठल्या एखाद्या गटाला तुम्ही त्याचं पॅकिंग करायचं काम देऊ शकता, है की नाही? काही गट म्हटले की आम्ही विक्री करतो, तर विक्री करायचं काम आपण त्यांना देऊ शकतो. त्यामुळे आपल्या गावातल्या महिला बचत गटांना सुद्धा व्यवसायाची संधी मिळू शकते. जे आपण प्रक्रिया उद्योग करणार आहोत, तर या प्रक्रिया उद्योग केल्यामुळे आपल्या गावामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते, है की नाही? त्यानंतर आपण जे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून, आपण एकटा शेतकरी नाहीये आता, अनेक शेतकरी महिला एकत्र येऊन आपण ही कंपनी सुरू केली, त्यामुळे प्रत्येकाच्या ज्या शेतातल्या गरजा आहेत, म्हणजे कुणाला खतं लागतात, बियाणं लागतात, औषधं लागतात, ती तर ह्याच्यासाठी आपण सामूहिकपणे त्याची खरेदी करू शकतो. सामूहिकपणे. बरोबर अक्का साहेब. सामूहिक खरेदी केल्यामुळे काय होतं की आपल्याला कन्सेशन मिळतं आणि आपला खर्च वाचू शकतो. अजून बऱ्याच वेळेला आपल्याला अवजारं लागतात, वेगळी वेगळी अवजारं लागतात, आणि आपल्याला ते अवजार मिळत नाही, तर आपण ही शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ती अवजारं पण एकत्र खरेदी करू शकतो आणि ती आपल्या कंपनीमार्फत भाड्यानं देऊ शकतो. सगळ्यांची गरज पण भागेल आणि आपल्याला एक व्यवसाय पण मिळू शकतो. हा, त्याच्यानंतर आपण जो माल तयार करतो, मगाशी रकमाताईंनी विचारलं की लोकांना तो कसा आवडेल, कसा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचेल, बरोबर आहे, तर आपण चांगल्या पद्धतीनं आकर्षक त्यांचं ब्रँडिंग करायचं. आपला एक शेतकरी उत्पादक कंपनीचा ब्रँड असला पाहिजे, म्हणजे आपली ब्रँड म्हणजे काय, आपली ओळख असली पाहिजे. तर आपली जर ओळख बाजारपेठेमध्ये झाली तर चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचा माल विक्री होऊ शकतो. आणि ह्याच्याच बरोबर आपली एकदा का शेतकरी उत्पादक कंपनी झाली की आपल्याला शासनाचे वेगवेगळे लाभ मिळू शकतात. शेतकऱ्यांच्या काही, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी काही योजना असतात, बरोबर आहे, अनुदान असतं, तर हे सगळं आपल्याला मिळू शकतं. आणि ह्याही पेक्षा महत्वाचं, आपल्याला मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाचा प्रयत्न असतो की ह्या महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी कशी वरती गेली पाहिजे, ह्यांचा माल कसा विकला पाहिजे आणि महिलांना फायदा कसा झाला पाहिजे, त्यामुळे आपल्याला सगळेजण मार्गदर्शन करतात. कळालं आता?
1: होय,
2: व्यवस्थित
0: कळालं. का करायची, त्याची गरज काय आहे? आता हे तुमच्या दोघींना कळालं का सगळ्या महिलांना
1: कळालं?
0: सगळ्यांचे चेहरे अगदी कान लावून तक लावून ऐकत बसते.
1: पण मला सांगा की उत्पादक कंपनी आपण स्थापन करायची तर सदस्य किती लागतील?
2: म्हणजे गटामध्ये 10-12 जण असतात, एवढी मोठी कंपनी स्थापन करायची
1: म्हणजे सदस्य पण जास्त लागणार.
0: बरोबर आहे. तुमच्या मनातला प्रश्न एकदम बरोबर आहे, पण अगदी सुरुवातीला समविचारी असे 5 ते 10

0: आज जरी महिला शेतकरी जरी एकत्र आल्या तरी आपण त्यांचे संचालक मंडळ घेऊन आपण त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करू शकतो. आता मग अशी आपला विषय चालला होता की आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करायची आहे, विकायचंय, ह्या सगळ्या गोष्टीला भांडवल लागणार आहे. आणि मग हे भांडवल कसं उभा करायचं, तर आपल्या शेतकरी महिला ज्या आहेत तर ह्यांना आपण आपल्या कंपनीचं सदस्य करून घ्यायचं, सभासद करून घ्यायचं. आणि असे तुम्ही कितीही सभासद, अगदी 5 पासून 5,000 पर्यंत सभासद तुम्ही तुमच्या कंपनीचं वाढवू शकता. म्हणजे 50 करू शकता, 100 करू शकता. अख्ख्या गावातल्या महिला तुमच्या सभासद होऊ शकतात, शेजारच्या गावातल्या महिला सभासद होऊ शकतात. म्हणजे ज्यांना तुमची ही ध्येय धोरण, तुमची संकल्पना हे ज्यांना आवडेल, ज्यांना पटेल, त्या सगळ्या महिला सदस्य होऊ शकतात.
1: मग मॅडम मला एक सांगा, ही कंपनी स्थापन करायची म्हणजे वेगवेगळे व्यवसाय करावं लागणार. कुठल्या कुठल्या आपण क्षेत्रात काम करू शकतो, कुठले कुठले व्यवसाय करू शकतो की अजून जास्त फायदा होईल?
2: बरोबर,
1: आम्ही तर सेंद्रिय निविष्ठा करतोच आहे, पण अजून पण काय काय करता
2: येईल, अजून काय करता येईल आम्हाला?
0: आता लक्षात घ्या की करण्यासारखं तसं भरपूर आहे. म्हणजे म्हणतात ना, काय इज द लिमिट. म्हणजे आपल्याला आकाश सुद्धा कमी पडतं, म्हणजे एवढे व्यवसाय आपण ह्याच्यामध्ये करू शकतो.
2: फक्त आपला आवाका काय आहे तेवढं बघायला लागेल.
0: म्हणजे आता तुम्ही शेतकरी गटामध्ये आपण चर्चा करताना बघितलं की काय काय करू शकता, तेच व्यवसाय आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये करू शकतो. म्हणजे काय की आपल्या गावामध्ये समजा सोयाबीन पिकत असेल, धान्य पिकत असेल, तर प्रत्येकाने वेगळं वेगळं विक्री करण्यापेक्षा तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सगळ्यांचं धान्य, सगळ्या शेतकऱ्यांचं धान्य चांगल्या भावानं त्यांचं खरेदी करू शकता. त्याच्यामध्ये स्वच्छ निवडणं, त्याचं ब्रँडिंग करणं, पॅकेजिंग करणं, आणि अजून चांगल्या पद्धतीनं ते पॅकिंग करून मोठ्या प्रमाणावर विक्री करू शकता. हा व्यवसाय चांगला आहे की नाही?
2: दर पण मिळेल चांगला,
0: चांगला दर. आणि सगळ्यांना जो दर मिळेल चांगला, त्याचा फायदा कुणाला मिळणार
2: आहे?
0: सगळ्या सभासदांना. असं नाही की फक्त रखमाताई फुडायते, अक्कासाहेब फुडायते म्हणून दोघींनाच फायदा मिळणार, असं अजिबात नाही. जे सगळे सभासद आहेत त्या सगळ्या सभासदांना, म्हणजे तुम्ही सामूहिक कंपनी केली, सामूहिक फायदा
2: मिळणार
1: आहे. मॅडम तुम्ही बरं झालं सगळ्यांसमोर आताच बोलला. आम्ही दोघी करतोय, मी आमच्या दोघींचा जास्त फायदा आहे का काय?
0: नाही, या बायांना वाटत नाही असं काही नाहीये. म्हणजे तसं मनामध्ये शंका येऊ शकते, पण मी पहिल्यांदाच ते क्लिअर करते की असं काही नाहीये. तुम्ही सगळेजण समान अधिकार असतो, तुम्ही सगळेजण ह्या कंपनीचे मालक असतात. अजून म्हटलं आपण की भाजीपाला, आता भाजीपाला हा कसा नाशवंत माल आहे नाही? म्हणजे भाजीपाला असेल, दूध असेल, अंडी असेल, तर हा भाजीपाला आपण एकत्रित करू शकतो सगळ्या शेतकऱ्यांचा, त्याची विक्री करू शकतो, त्याची साठवण करू शकतो. आता कांद्याच्या बाबतीत आता बघितलं, आता कांद्याला दर आहे का?
1: नाही, दर कमी आहे.
0: हा, किंवा किरकोळ विक्री आता बघितलं तर 20-25 रुपये चालले, पण शेतकऱ्यांच्याकडनं किती रुपये घेते ती? 5-6 रुपये. तर आपण चांगल्या भावानं शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करू शकतो, साठवण करू शकतो, त्याला कांदा चाळ करू शकतोय, आणि साठवणूक करून ज्या वेळेला त्याची चांगला भाव मिळेल त्यावेळेला आपण ह्या कांद्याची विक्री करू शकतोय. आता हा फायदा कुणाला जास्त होईल? त्यानंतर भाजीपाला बघितला आपण, है की नाही? भाजीपाला बऱ्याच वेळेला परदेशात पण पाठवू शकतो आपण. जरा थोडस ऐकायला अवघड वाटतंय
1: ना?
0: तर असं काय नाहीये, आपल्या गावातला भाजीपाला आपण त्याच्यामध्ये काही प्रक्रिया करून किंवा आपण सोलर मध्ये तो ड्राय करायचा, आणि नंतर बघा जाधव ऐक नाही की इथं तो भाजीपाला आपण ड्राय करायचा, कोरडा करायचा, आणि नंतर तिकडे बाहेरच्या देशात गेला की पाण्यात टाकला की ताजा तवाना. म्हणजे भाजीपाल्यावर प्रक्रिया उद्योग आपण करू शकतो. तसंच फळांचं आहे. आता साध्या साध्या गोष्टी बघा की फळं ही किती आरोग्याला महत्वाचे आहेत, पण प्रत्येक घरामध्ये फळं खाण्याचं प्रमाण जे आहे ते बऱ्याच ठिकाणी कमी आहे.
1: सर्वेमध्ये लक्षात आलंच असेल.
0: बरोबर. हा, तुम्ही सर्वे केला, त्या सर्वेमध्ये तुम्हाला लक्षात आलं की प्रत्येक कुटुंबामध्ये जेवढी फळं खाल्ली पाहिजे तेवढी खाल्ली जात नाही. मग आपण असं करू शकतो का? बघा, हा एक छान व्यवसाय होऊ शकेल की आपण फळं गावामध्ये, तुमच्याकडे काय आंब आहे, कुणाकडे चिक्कू आहे, कुणाकडे पेरू आहे, कुणाकडे अंजीर आहे, सगळी फळं एकत्र केली आणि फळांचं बास्केट तयार करायचं.
2: बरोबर.
0: आणि फळांचं बास्केट तयार करून आपण आपल्या गावातल्या लोकांना त्याची विक्री करू शकतोय. त्यातनं दोन उद्देश साध्य, की आपली फळं विक्री करू शकतोय, फळांना चांगला मार्केट मिळू शकते, आणि दुसरी गोष्ट आपल्या गावाचं आरोग्य सुधारू शकते. त्यामुळे फळांचं बास्केट करणं हा एक व्यवसाय चांगला होऊ शकतोय. आता दुधाचं मला सांगा की सकाळी उठल्यापासून आपल्याला काय लागतं? चहा. चहाला दुधाशिवाय चालत नाही.
2: होय.
0: त्यामुळे सकाळी उठल्यापासून लागणारी पाहुणा रवळाला, श्रीखंड लागलं, आम्रखंड लागलं, बासुंदी लागली, चहा लागलं, म्हणजे ह्या सगळ्यांना आपल्याला दूध लागतंय. त्यामुळे दुग्ध व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणे आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या
2: बऱ्याच जणांच्याकडे आहेच की पशुपालन आहे.

0: आहे. हा, ते आता फक्त काय करतात की बाबा ते दूध तयार करतात आणि
1: डेअरीला
0: नेऊन घालतात. तर डेअरी बरोबरच आपण हे जे बाय प्रॉडक्ट म्हणतो आपण, प्रक्रिया उद्योग पण आपण करू शकतोय. कुक्कुटपालन, आपल्या गावामध्ये तुम्ही सर्वेमध्ये बघितलं की प्रत्येक घराची कुटुंबाची अंड्याची गरज किती आहे, तेवढी अंडी आपण उत्पादित करू शकतो का गावामध्ये? तर करू शकतो. आता थोडक्यात काय, तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण धान्य, त्याच्यावरचा प्रक्रिया उद्योग, भाजीपाला, फळ प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्ष पालन, सेंद्रिय शेती, त्याच्यानंतर मिलेटची प्रक्रिया आहे की नाही, नंतर मसाले प्रक्रिया, मग अशी मी सांगितलं तसं अवजारे बँक, बियाणे बँक, असे गांडूळ खत निर्मिती, तुम्ही जे तयार केले ते सेंद्रिय निविष्ठा, मातीची विक्री करणं, म्हणजे असे जे शेतकरी गटामध्ये व्यवसाय करू शकतो तेच व्यापक प्रमाणामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये करू शकतो आणि सामूहिकपणे करू शकतो. त्यात वेगळं काहीच नाही,
1: फक्त प्रमाण तेवढं जास्त आहे.
0: हा बरोबर, कारण आपण गट हा मर्यादित होता, 10 ते 20 महिलांचा गट होता. आता आपण त्याच्यामधले सभासद वाढवणार आहोत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सभासद करून घेणार आहोत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करू शकतो.
1: हा, हे सगळं आता आम्हाला पटलंय, चांगलं आपण करू शकतो.
0: पटलंय ना?
1: होय होय होय. पण ह्या आता उत्पादक कंपनी जर स्थापन करायची तर कशा पद्धतीने करायची, म्हणजे काय प्रक्रिया आहे त्याची, काय काय करावं लागेल? सुरुवातीपासून
2: चालू केली नंतर बंद पडली
1: असं नको?
0: नाही नाही, असं काय होणार नाही, कारण तुमचा उत्साह इतका दांडगा आहे की मी शेतकरी गटाच्या स्थापनेच्या वेळेला बघितलं, जवळपास तीच प्रक्रिया आहे की तुम्हाला पहिल्यांदा शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करायची असेल तर समविचारी महिलांनी एकत्र आलं पाहिजे, तुमची प्राथमिक मीटिंग झाली पाहिजे, मग त्याच्यामध्ये जे तुमचे इच्छुक शेतकरी आहेत तर त्यांची यादी काढली पाहिजे, आणि ही कंपनी आपण का सुरू करतोय, त्याचे उद्दिष्ट काय, आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय, हे सगळं आपल्या त्या बैठकीमध्ये ठरवायला लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की सदस्य नोंदणी करायची आहे, की म्हणजे कोण कोण ह्याच्यामध्ये सदस्य म्हणून यायला इच्छुक आहे, तर त्यांची एक यादी आपल्याला काढायला लागेल. आता ती सदस्यांची माहिती गोळा करायला लागेल. मग आता माहितीमध्ये काय की जी नेहमीचीच नोंदणीला लागतात, बरोबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, त्याच्यानंतर आपले शेतकरी आहोत म्हटल्यावर आपल्या जमिनीची माहिती, 7-12 वगैरे. तर हा त्याच्या पुढचा टप्पा काय असेल, जसं आपण शेतकरी गटाला काहीतरी नाव दिलं, त्याच पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनीचं नाव निश्चित करायला लागेल आपल्याला. आता तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असेल की आपल्या जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातल्या महिलांनी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. आता तिथं हा
1: बरोबर,
0: तर तिथं मग नाचणी जास्त पिकती. मग त्यांनी काय केलंय की आपलं जे नाचणी म्हणजे मिलेट आहे ना, आणि शेतातली नाचणी म्हणजे थोडंफार त्याला मिळतं जुळतं असं नाव निश्चित करायला लागेल. त्यांनी कसं की अॅग्रो मिलेट हे नाव दिलंय, की अॅग्रो मिलेट वुमेन फार्मर प्रोड्युसर कंपनी, म्हणजे ही महिलांची कंपनी आहे. आणि ते जे काय करणार, आपली ध्येय आणि उद्दिष्टाला धरून आपलं नाव निश्चित करायला
1: यायला पाहिजे नावावर.
0: म्हणजे नावात काय आहे तुम्हाला माहितीये की एकदा नाव उच्चारलं की कळालं पाहिजे की त्याच्यामध्ये काय आहे. आता हे सगळं सदस्य नोंदणी झाली त्यांची. त्याच्यानंतर आपल्या गटामध्ये जसं की तुमचं अध्यक्ष असतं, सचिव असतं, म्हणजे कोणतरी जबाबदारी घेणारी आपल्याला महिला निवडाव्या लागतात, त्याच पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला प्रमुख अशी एक 5 संचालक निवडायला लागतात की जे जबाबदारी घेऊ शकतील. हा म्हणजे आता तुम्ही प्रमुख जबाबदारी घेणाऱ्या काही महिला आहे ज्यांना आवड आहे, समविचारी आहे, वेळ देऊ शकतील, अशा महिलांना त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागेल की काही दस्तऐवज तयार करायला लागतील. दस्तऐवज म्हणजे काय, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की बाबा आपली जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे तर त्याची ध्येय काय, उद्दिष्ट काय, कशा पद्धतीनं ती कंपनी चालवली जाईल, तर ते काय पद्धतीनं कार्यपद्धती असेल, हे सगळं ह्याच्यामध्ये करता येऊ शकतं.
1: लिहून ठेवायचं सगळं.
0: आता हे सगळं मार्गदर्शन करायला कंपनी सेक्रेटरी असतात.
1: बरं,
0: हा, तर ते आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करतात, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलची काही काळजी करू नका.
1: म्हणजे तसं करायचं.
0: बरोबर, म्हणजे आपले जे सीएस, आपण एकदा कंपनी स्थापन केली तर आपण आपल्या कंपनीचे सीएस निवडायचे, आणि मग ते सीएस आपल्या कंपनीची नोंदणी करून देतात, जे ऑनलाईन पोर्टल असतं. हा, तर त्या ऑनलाईन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करतात, आपल्या कंपनीचं पण पॅन निघतं, टॅन निघतं, हे सगळं ती प्रोसेस आपल्याला कंपनी सेक्रेटरी ह्याचं मार्गदर्शन ते करतात. ह्याच्यामध्ये आपलं खातं पण उघडायला लागतं बरं का? हा, कारण आपलं जसं गटाचं खातं उघडायला लागतं तसं आपल्या कंपनीची पण एक आयडेंटिटी असते की आपल्याही कंपनीचं नावाचं खातं उघडायला लागतं बँकेमध्ये. आता अजून आधार कार्ड लागतात, पॅन कार्ड लागतात, फोटो आहेत, आपल्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत, जमिनीचा 7-12 उतार असतो, 7-12 एखाद्याकडे नसेल तर संमतीपत्र पण चालतं, बँक पासबुक लागतं, संचालकांची केवायसी करायला लागतात, हे सगळं आपल्याला त्या कंपनी

0: सेक्रेटरी मार्गदर्शन करतात
1: आणि ते सुरुवातीला दिलं म्हणजे झालं.
0: हा पुन्हा ते सगळं जसं ज्या ज्या टप्प्याटप्प्यानं ते सुरुवातीला नोंदणीच्या वेळेला देतात, त्याच्यानंतर काही काही कंप्लायन्स असतात, तुम्ही त्याचं काय बी टेन्शन घेऊ नका, सगळं मार्गदर्शन ते करतात.
2: पण मॅडम आता हे बघा, एवढी माणसं एका जाग्यावर काम करायची म्हणजे ते कामकाज नीट चाललं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. कसं चालतं ह्याचं कामकाज?
0: आता ह्याचं कामकाज आहे ना अगदी सोप्या पद्धतीनं चालतं. आता जसं आपण आपल्या गटाचं कामकाज करण्यासाठी आपण गटाचे प्रमुख व्यक्ती निवडतो, तसं आपण संचालक मंडळ मगाशी चर्चा केली त्याप्रमाणे की आपण संचालक मंडळ निवडतो, त्याला काय म्हणतो आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तर हे संचालक मंडळ सगळे जे काही आहे ते आपल्या वतीनं सगळे निर्णय घेत असतात की कशा पद्धतीनं आपली कंपनी चालली पाहिजे, कंपनीचा फायदा काय, सगळं संचालक मंडळ त्याचा अभ्यास करत असतं. आपल्या वतीनं ते जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ते काम करत असतात सगळेजण. त्याच्यानंतर कंपनीचं हे सगळे व्यवस्थापनाचे विषय आहेत, म्हणजे कंपनीची ध्येय काय आहे, धोरण काय आहे, ते सगळं संचालक मंडळ आपलं ठरवत असते, निर्णय घेत असते. किंवा आपले जे आर्थिक व्यवहार आहेत, कारण शेवटी कंपनी म्हटलं की पैसा खरेदी आली, विक्री आली, आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवत असते कंपनी, आपली
1: फायदा
0: नोंदी ठेवायची. आणि ह्या सगळ्या कामकाज बघण्यासाठी कंपनीच्या वतीनं आपल्याला एक सीईओ पण निवडायला लागतो, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी एक निवडावा लागतो. संचालक मंडळानं घेतलेले निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे सीईओ करतात. बरोबर आहे, म्हणजे दैनंदिन काम असतं, रोजचं कंपनीचं कामकाज असतं, तर हे सीईओ बघतात. आपला जो तयार केलेला कुठला व्यवसाय निवडलेला आहे तर त्या व्यवसायाची वाढ कशी होईल, त्याची खरेदी कशी करता येईल, विक्री कशी करता येईल, त्यानंतर आपले सगळे सदस्य आहेत तर या सदस्यांची मीटिंग लावणं, नंतर आता सध्याची कंपनीची स्थिती काय आहे त्याच्याबद्दलची चर्चा करणं, उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, आणि एकूणच कंपनीमध्ये जे आपण कंपनी सुरू करताना जे नियम नियमावली आपण केलेले आहेत त्या नियम आणि नियमावलीप्रमाणे कंपनीचं कामकाज करून घेण्याची जबाबदारी ही सीईओची
2: असते. म्हणजे लईच मोठं काय काय,
1: तेच म्हटलं मोठंच काम आहे हे सगळं,
2: कारण एवढं सगळं करायचं बारकाईनं करायचं म्हणल्यानंतर माणसं पण तेवढीच ताकदीची पाहिजे, उगाच असं काहीतरी करून उपयोगाचं नाही.
0: पण मला असं वाटतंय की तुमच्या दोघींच्या ताकद आहे भरपूर, आणि तुम्ही सगळं हे सगळ्यांच्या मदतीनं चांगली कंपनी चालवू शकता.
1: चांगला, आम्ही प्रयत्न तर करणारच आहोत मॅडम.
2: होय तर काय मॅडम, आता एवढी सगळी कामं करायची म्हणजे त्याची वेगवेगळी डिपार्टमेंट पाहिजेत किंवा
1: समिती म्हणायची,
2: समिती समिती इंग्लिश येते मराठी, मग कसं मॅडम समित्या कसल्या कसल्या घ्यायच्या त्यात?
0: आता ह्याच्यामध्ये ना आपण आपल्या शेतकरी गटातल्या महिलांना किंवा आपले जे संचालक मंडळ आहे, सदस्य मंडळ आहे, तर ह्यांना आपण वेगळी वेगळी जबाबदारी
1: नियोजन करायचं, थोडं कामाचं विभागणी करायची.
0: हा, तर कामाच्या विभागणीसाठी आपण वेगवेगळ्या समित्या करू शकतो. त्याच्यामध्ये एक वित्त समिती असते, म्हणजे आर्थिक जे काय आहे तर ती समिती बघते. त्याच्यानंतर खरेदी, कारण एकाच जे संचालक असतात चार पाच लोकांच्यावर खूप लोड येऊ नये, त्यामुळे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कंपनी ही कुणाची? आपल्या सगळ्यांची आहे,
1: सगळ्यांनी
0: त्याच्यामध्ये कामकाज केलं पाहिजे,
2: सगळ्यांना ही आपलीच आहे अशी वाटली
1: वाटलं पाहिजे, हे महत्वाचं.
0: आता हे कधी वाटेल तर त्यांना वेगवेगळ्या कामाची जबाबदारी दिली तर ती आपली वाटेल.
1: बरोबर,
0: त्यामुळं वित्त समिती असते. समजा कंपनीमध्ये काही, आता आपण जे शेतकरी आपले उत्पादन घेतात त्यांची खरेदी आपल्याला करायची असेल तर खरेदीसाठीची एक समिती असते. आपला तयार झालेला जो माल आहे खरेदी केलेला तर त्या मालाची विक्री करायची आहे, मार्केटिंग करायचंय तर त्यासाठी विक्री आणि मार्केटिंगची एक समिती असते. हा, त्याच्यानंतर आपले जे सदस्य असतात तर या सदस्यांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देणं गरजेची असते. ह्या प्रशिक्षणाची पण एक समिती असते. आता आणि सगळ्यात महत्वाचं की आपला माल जर बाहेर मोठ्या प्रमाणावर विक्री व्हायचा असेल तर आपल्या मालाची गुणवत्ता चांगली टिकली पाहिजे,
1: कायम
0: राहिली पाहिजे. त्यामुळे काही लोकांच्यावर आपण तशी जबाबदारी द्यायची, त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण समिती असते. तर ती सुद्धा आपण आपल्या कंपनीमध्ये तयार करायची की ती समिती फक्त त्या मालाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करेल,
2: क्वालिटी मेंटेन करणं.
1: इंग्लिश वाढायला
2: लागलं
1: म्हणजे आता हे जबाबदारीची विभागणी केल्यामुळे आपल्या कंपनीचा कारभार हा व्यवस्थित चालेल. होय का नाही? मग ह्या उत्पादक कंपनीला शासनाकडून कुठल्या सुविधा मिळतात का? म्हणजे बघा, वेगळ्या योजना येतात शेतकऱ्यांसाठी, मग त्या कंपनीसाठी वेगळ्या म्हणून काही योजना आहेत का?
2: मिळतील का?
0: मिळतील. आता लक्षात घ्या की तुम्ही इतकी गाव पातळीवरच्या महिला, शेतकरी महिला एवढी धडपड करताय, म्हणजे तुम्हाला कुणाची तरी पाठबळ असतंच का नाही? त्याचबरोबर महत्वाची गोष्ट की शासन आपल्या पाठीशी असतं, की शासनाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी मार्गदर्शन मिळतं, अनुदान मिळतं, ट्रेनिंग मिळतं, आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादन कंपनीला मदत मिळू शकते.
1: शिवाय काही अडचणी आल्या तर शेती विभाग आपल्याला चांगलं मार्गदर्शन

0: म्हणजे आपण बघतो की कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी आपल्या बांधावर येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा मार्गदर्शन करतात. नाबार्ड आपल्या सगळ्यांना माहितीये, नाबार्डच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीला मार्गदर्शन मिळतं, आर्थिक सहाय्य मिळतं, कर्ज मिळू शकतं. म्हणजे खूप लोक आहेत, खूप कंपन्या आहेत, खूप काही शासन आहे की आपल्याला मार्गदर्शन करू शकतं. लक्षात घ्या की तुम्ही एकटं नाहीये, तुमच्या बरोबर सगळं शासन आहे, नाबार्ड आहे, सामाजिक संस्था आहे.
1: म्हणजे एक पाऊल तुम्ही पुढे टाकलं पाहिजेत, सगळीजण तुम्हाला मदतीला तयार आहेत.
2: म्हणजे ही जर शेतकरी कंपनी स्थापन केली तर फायदेच फायदे आहेत. म्हणजे एक दुसऱ्याचा फायदा नाही, अख्ख्या गावाचा फायदा.
1: मग काय
2: ह्याच्या बारकाईने विचार केला पाहिजे आकासाब. पर मॅडम मला एक सांगा, आता हे बघा, आता हे बाया उत्साहानं तयार होतील तुमच्या समोर, हो पण म्हणतील, पण हे कायम राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे,
1: यशस्वी व्हायला पाहिजे.
2: मग त्यासाठी काय करायचं ते सांगा.
0: आता एक लक्षात घ्या की हे सगळं टिकण्यासाठी किंवा त्यांना असा एक उत्साह वाढला पाहिजे, त्यामुळे सातत्यानं कृषी विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण असतात. म्हणजे तुमच्या शेतकरी महिलांच्या क्षमता वाढल्या पाहिजे, त्या क्षमता विकासासाठी काम केलं जातं. तुमचं भांडवल तर तुम्ही जमा केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्हाला जर कमी पडलं भांडवल, बँक आपल्याला कर्ज सुविधा देत असते, मार्केट लिंकेज करायला मदत मिळत असते, काही प्रक्रिया उद्योगाला ना शासनाच्या मार्फत सबसिडी मिळत असते, त्यामुळे खूप काही आपल्याला मिळू शकतं ह्याच्यातून. तर आता सगळे एकत्र काय येतात, तर आपल्याला काहीतरी फायद्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे ना फायदा आहे की आपल्या मालाला मार्केट मिळणार आहे, स्थानिक रोजगार मिळणार आहे, गावातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे, अजून बाहेरच्या लोकांना पण आपण रोजगार देऊ शकतो. महिलांचं उत्पन्न वाढणार आहे, कुटुंबाचं उत्पन्न कंपनीच्या माध्यमातून वाढणार आहे, आणि अनायशी आपल्या देशाचं उत्पन्न वाढायला आपण सगळे शेतकरी उत्पादक कंपनी मदत करणार आहे. पण आपल्या गावागावामध्ये सुद्धा आता उद्योग निर्मिती होणार आहे की नाही. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय, तर गावातलं जे रोजगारासाठीचं स्थलांतर आहे ते स्थलांतर थांबणार आहे, आणि गावातली जी लोक आहेत गावातच राहणार आहेत. बरोबर आहे. आणि तुम्ही आपला गटच मुळात सेंद्रिय गट आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळायला ह्या शेतकरी उत्पादक कंपनीला खूप मदत होणार आहे. अजून काय तुम्हाला प्रश्न आहेत का?
2: अहो मॅडम, मग अशी म्हणला का नाही तुम्ही, ती कंपनी यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत, त्या वकांच्या म्हणजे टिकलं पाहिजे.
0: तुमची कंपनी टिकणार ह्याचा मला 101% विश्वास आहे. आता का, आता तुमच्या सगळ्या आजची मीटिंग बघितलं की तुम्ही दोघींनी सांगितलं, तुमच्या हाकेला ओ देऊन सगळ्या महिला इथं आलेल्या हजर आहेत. म्हणजे काय आहे की तुमच्या सगळ्या सदस्यांमध्ये एकमेकांच्या मध्ये विश्वास आहे, आणि कंपनी यशस्वी होण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे की आपल्या सदस्यांमध्ये विश्वास पाहिजे, तो आपल्याकडे आहे. आपल्याला गटाच्या माध्यमातून नियमित बैठकीची सवय आहे, तेच आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये नियमित बैठक झाली पाहिजे. आपले आर्थिक व्यवहार हे पारदर्शक असले पाहिजे, सगळ्यांना माहिती असली पाहिजे. आणि आपण शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य म्हणून, डायरेक्टर म्हणून, आपला बाजारपेठेचा अभ्यास असला पाहिजे, की बाजारपेठेची मागणी काय आहे, कधी माल लागतो, कधी कुठल्या मालाला कधी बाजारपेठ चांगली मिळते, म्हणजे ह्या संधी शोधण्यासाठी आपण बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की गुणवत्ता नियंत्रणाची आपली समिती असते, त्यामुळे आपली शेतकरी उत्पादक कंपनी ही नक्की यशस्वीतेकडे वाटचाल करणार आहे. आणि चांगली शेतकरी उत्पादन कंपनी यशस्वी होण्यासाठी चांगलं नेतृत्व असायला लागतं. आता हे रक्माताई, अक्कासाहेब यांचं नेतृत्व इतकं चांगलं आहे, सगळ्या गावानं, गावातल्या शेतकरी महिलांनी ते मान्य केलंय, त्यामुळे चांगलं नेतृत्व हे पण यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि नियोजनात तर काही वादच नाही, आपलं नियोजन एकदम परफेक्ट असतं, त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी यशस्वी होण्यासाठी सगळे गुण जे लागतात ते तुमच्या महिलांच्याकडे आहेत, त्यामुळे तुम्ही काय बी काळजी करू नका.
2: आपली शेतकरी कंपनी उभी राहणार
1: अगदी
0: नक्की.
1: होय, शेतकरी महिला गट कसा उभा राहिला,
2: तशीच आपली शेतकरी कंपनी पण चांगल्या पद्धतीने उभी करूया आपण,
1: आपल्या गावाचा विकास होईल त्यामुळे.
2: बरोबर आहे.
0: आणि तुम्ही आहेत, तुम्ही धडपड करताय, आम्ही तुमच्या सोबत आहोत, शासन तुमच्या सोबत आहे, कृषी विभाग सोबत आहे, आणि गाव महत्वाचं सोबत आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे तुमची कंपनी चांगल्या पद्धतीनं काम करेल ह्याचा मला विश्वास वाटतो.
2: बरोबर. मग हे ज्या काय बघा, तुम्हाला विश्वास आहे म्हणजे पहिली लढाई तर आम्ही पास झालो बघा. काय वाटतं?
1: आणि कसं आहे, सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळं मेहनतीला कमी पडत नाही, फक्त ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं पण महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ही माहिती त्यांच्यावर पोहोचवली का नाही, आता बघा हिरिरीनं कामाला लागतील.
0: तुम्ही कधी कुठली माहिती विचारा, काळ्या रात्रीला मला फोन करा, मी हाच हजर.
2: येस आहे बघा. हे चला आकाशसाहेब, हे भारी मिळाली माहिती.
1: होय ना,
2: आता कामाला लागलं पाहिजे.

0: होय होय
1: पटापटा सगळ्यांची कागदपत्र गोळा करून मॅडमकडे जमा केलं पाहिजे आणि पुढच्या आठवड्यात का होईना पण कंपनी स्थापन केली पाहिजे.
0: स्थापनच करूया म्हणजे मग आपलं कसं पुढचं शेतीचे सगळे जे काम आहे ती पण पटापटा होऊन जातील.
1: खरीपाच्या आधी बरीचशी काम होऊन जातील म्हणजे परत पेरण्या बिरण्या चालू झालं की याला कामाला येळ मिळायचा नाही,
0: त्याच्याकडे पण वेळ द्यायला लागणार आहे आपल्याला.
1: उद्या तुम्हाला मी का आम्ही दोघी येथून कागदपत्र सगळी
2: देऊन टाकतो उद्या लगेच.
1: होय होय होय लगेच
0: लगेच
1: काय झालंय गटामुळे सगळ्यांची कागदपत्र आहेत आणि जे नाहीत ना सातबाऱ्याची संमती पत्र वगैरे काय ते पण गोळा करून देऊन टाकतो. आपलं
2: सगळे कागदपत्र घेऊन या आपण सगळे सीएसला भेटायला जाऊया आणि मग ते अजून पुढे काय करायचं ते सगळं सांगून
0: नाव पण ठरवून ठेवतो. तेवढं नाव मात्र व्यवस्थित ठेवलं पाहिजे.
1: आकाशाब हा चला आकाशाब बोलले येळ झाला निघाला पाहिजे आता. होय काय मॅडम निघू का मी पण.
2: चला मी पण निघते.
1: पण
2: छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून.
1: तुम्हीच लय माहिती दिली तुमचे लय आभार आहेत बघा.
0: खरंच खरंच
1: एवढं सगळं
0: सगळ्यांना माहिती
1: केलंय आणि बायका आता बघा हिरिरीनं काम करतील आकाशाब म्हणल्या तसं. चला आकाशाब
0: चला
2: चला थँक्यू.
3: आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. त्याचं लेखन केलं होतं अवॉर्ड संस्था साताऱ्याच्या सचिव ऍडव्होकेट निलिमा कदम यांनी आणि यात सहभागी होते श्रेया गोलीवडेकर सुप्रिया मोरे आणि ऍडव्होकेट निलिमा कदम. बरायतर मंडळी याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
4: आज हवा महल में सुनिए चंद्र भारद्वाज की लिखी नाटिका कटते कगारी.